भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 247 पूर्ण नाम दशक 20 समास पहिला पूर्णापूर्ण निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। प्राणी व्यापक आहे, मन व्यापक आहे, पृथ्वी आप तेज व्यापक आहे, वायू आकाश त्रिगुण व्यापक आहे, अंतरात्मा मूळ माया व्यापक आहे, निर्गुण ब्रह्म व्यापक आहे, असं सगळंच व्यापक आहे। तर मग हे व्यापक पण एकसारखंच आहे का की त्याच्यामध्ये काही भेद आहेत? आत्मा आणि निरंजन इथेही अनुमान केलं जातं, आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन। श्रोता संशयात पडला, त्यामुळे संशय वाढला, अनुमान धरून बसला। असा कसा बसला तो? अशी शंका आली तर तुम्ही गडबड करू नका, विवेक प्रकट करून अनुभव पहा। शरीरानुसार सामर्थ्यानुसार प्राणी व्याप करतो, पण मना एवढं चपळ दुसरं काही नाही। मनाचं हे चपळ पण आहे हे परिपूर्ण नाही, कारण ते एका वेळी एकाच विषयाचा अंगीकार करतं। हे चपळपण एकदेशी आहे, पूर्ण व्यापकता त्याला नाही। पृथ्वीचा व्याप आहे त्यालाही सीमा आहेत। त्याचप्रमाणे आप आणि तेज हे देखील अपूर्ण आहेत, ते सहज दिसतं। वायू चपळ आहे असं समज आहे, पण तो सुद्धा एकदेशी आहे, त्याला मर्यादा आहेत। गगन आणि निरंजन हे पूर्ण व्यापक आणि सघन आहे असं म्हणतात, असा अंदाज केला जातो, पण तेही तसं नाही। त्रिगुण गुणक्षभिणी माया असं म्हटलं जातं। माईक आहे ते सगळं विलयाला जाईल, नष्ट होईल, त्यामुळे हे सगळं अपूर्ण आहे आणि एका वेळी एकाच स्थानी नसतं, त्याला पूर्ण व्यापक पण नसतं। आत्मा आणि निरंजन हे दोन्हीकडे नामाभिधान दिलं जातं।

पाहता येत नाही, डावीकडे पाहिलं तर उजवीकडे पाहता येत नाही, 10 दिशांकडे व्याप नाही, 4ही दिशांना निशाणं मांडली तरी ती एकाच वेळी कशी दिसतील? यासाठी तो प्रत्यय आपल्याला यायला पाहिजे. सूर्याला उदय आणि अस्त आहेत म्हणून सूर्याचं प्रतिबिंब जसं घटात पडतं त्याप्रमाणे परब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा असा दृष्टांत देणं योग्य नव्हे. हा दृष्टांत काही पुरत नाही. ब्रह्माचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानसदोरीचा अनुभव प्रत्ययास येतो तो घेत घ्यावा. आकाशाचा दृष्टांत त्यापेक्षा जास्त बरोबर आहे. योग्य तेवढ्या भागाचा विचार घेतला पाहिजे, नाहीतर आकाश आणि मन हे सारखंच मानावं लागेल. मात्र ते तर अशक्य आहे. गगन आणि मन हे समान कसे होतील? मननशील महाजन आहेत ते सगळं जाणतात. मन हे पुढे वावडं आणि सगळं रितं पडतं, पुढे गगनाशी त्याचं साम्य कशाप्रकारे होईल? परब्रह्म देखील अचल आणि पर्वत देखील अचल, मात्र दोन्हीही एकच असं कसं म्हणता येईल? ज्ञान आणि विपरीत ज्ञान हे समान कसे होतील? याचा अनुभव मनन करून घ्यावा. ज्ञान म्हणजे जाणणं, अज्ञान म्हणजे जाणीव नसणं. विपरीत ज्ञान म्हणजे एकाऐवजी दुसरंच काही दिसणं. विपरीत ज्ञान म्हणजे भ्रम आहे हे जीवाला समजलं पाहिजे. द्रष्टा साक्षी अंतरात्मा आहे, जीवात्मा हाच शिवात्मा आहे. पुढे शिवात्मा आज जीवात्मा म्हणून जन्म घेतो. तोपर्यंत मी आत्मा ही जाणीव आहे तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. ईश्वरालाही ही जाणीव आहे. हे चांचल्य असल्याने त्यालाही अवतार म्हणून प्रत्येक युगात जन्म घ्यावे लागतात. त्यामुळे संभवामी युगे युगे असं वचन आहे. त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान हे वृत्तीने समान आहे. त्यांची स्थिती मीपणामुळे असल्यामुळे जाणीव रूपाने ते दोन्ही सारखेच होत. मीपणाविरहित अनुभव स्वरूप होणं हेच श्रेयकर आहे. ज्ञानाने एवढं ब्रह्मांड केलं, ज्ञानाने एवढं वाढवलं, नाना विकारांचं वळलेलं जे ज्ञान, मूळ माया एकोहम ही स्फूर्ती, हेच ज्ञान. ज्ञानाने अज्ञानाचा नाश करून ते ज्ञानही सोडून मीपणाविरहित असा केवळ अनुभव स्वरूपस्थितीला पोहोचलं पाहिजे. म्हणजे देहब्रह्मांडीचं ज्ञान हे खरं ज्ञान विज्ञानरूप विदेहीपद प्राप्त व्हायला पाहिजे असं समर्थ सांगतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पूर्णापूर्ण निरूपण नाम समास प्रथम समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंत सगुणात आले म्हणजे काय? एक गृहस्थ मला भेटले, ते म्हणाले, हिंदू धर्मासारखा धर्म नाही, परंतु देव सगुणात आले हे मला कबूल नाही. म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या. देव जर निर्गुण निराकार तर राम कृष्ण शिव दत्त अशा एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला? पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थानं त्यांच्या घरी चौकशी केली, आहेत का घरात म्हणून. तेव्हा प्रत्येकजण निरनिराळी नावं घेऊन सांगू लागले. कुणी म्हणाला दादा घरात नाही आहेत, कुणी म्हणाला दामोदरपंत आत्ताच बाहेर गेले, कुणी म्हणाला रावसाहेब नाही आहेत घरात. हे सर्व जरी म्हटलं तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच आहे त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचं सगुणात झालं आहे. भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचं मर्मच नाही कळलं. खरी तो सगुण उपासनाच करत असतो.

पण त्याला ते कळत नाही. आपले वेद, उपनिषदं, ब्रह्मसूत्र, त्यावरची भाष्य यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचं सुंदर चित्र तयार केलं. ही सगुण भक्ती आहे. सगुण उपासने वाचून मोक्ष मिळणार नाही. उपासना याचा अर्थ अगदी निकट असणं, उपास्याचा गुण अंगी आणणं. तुलसीदासाने रामोपासना अशी केली की ते स्वतः रामरूप बनले. तुलसीदासांचं रामायण ऐकत असताना मनुष्य तल्लीन होऊन जातो. रामरूप होण्यासाठी रामासारखं निस्वार्थी बनलं पाहिजे. रामानं जग माझ्याकरता आहे असं न म्हणता मी जगाकरता आहे असं म्हटलं, आणि हा खरा परमार्थ आहे. एक पत्नी व्रत, सत्यभाषण हे रामाचे दोन प्रमुख गुण होते. इतर अवतारातही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, परंतु सर्वात रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्श रूप आहे. रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय आणि अनुकरणीय आहे. रामचरित्र वाचताना, सांगताना अथवा ऐकताना आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणं ही फार उच्च अवस्था आहे. भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणं किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणं हे भगवंताच्या हाती नाही, तर ते संतांच्या हाती आहे. म्हणून सत्संगतीनं ते साधतं. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो. संत दसरा आणतात, मग दिवाळी आपोआप मागे येते. आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे, ती काढून संत सन्मार्गाला लावतात. तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आपली वृत्ती भगवंताकडे झाली. भगवंताच्या प्रेमामुळं ज्याला समाधान मिळालं तोच खरा भाग्यवान. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: श्रोते हो नमस्कार,
1: आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, आपण भेटलो आहोत अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये. वातावरणातला सुखद गारवा आणि एकंदरीतच बोलता बोलता आपल्या शोला एक महिना पूर्ण होत आलाय आणि तुम्ही सगळेच खूप छान प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवता आहात. तुम्हाला हा कार्यक्रम आवडतो आहे हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवताय, त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे आभार मानते. आणि दर रविवारी वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते, वेगवेगळ्या लेखांचं अभिवाचन करत असते आणि अर्थातच ते सगळे लेख मी लिहिलेले आहेत. तर सुरुवात करूया सुप्रभात सगळ्यांना पुन्हा एकदा, आणि सुरुवात करूया आजच्या लेखाला. आजच्या लेखाचं नाव आहे मायेची आठवण. हा लेख काही वर्षापूर्वी एका वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला होता, तेव्हा ऐकूया मायेची आठवण या लेखाचं अभिवाचन. गाडीतून उतरताना सनईचे सूर कानावर पडले आणि एकदम प्रवासाचा थकवाच निघून गेला. घराला दिलेला नवा रंग, त्यावरील विद्युत रोषणाई यामुळे छान शोभा आली होती. घरात सगळीकडे गोंधळ होता, कोण कुठे तर कोण कुठे. एकीकडे मुलांचा कल्ला तर दुसरीकडे नवऱ्या मुलीच्या खोलीतून गडबड गोंधळाचे आवाज येत होते. नवरीला सजवण्यात सगळ्या मैत्रिणी मग्न होत्या, पण या सगळ्यात महेशराव मात्र सर्व पाहुणे मंडळींकडे जातीने लक्ष देत होते, कारण हा सगळा कार्यभार त्यांना एकट्यालाच उचलायचा होता. सरलाताईंना जाऊन 15 वर्ष झाली, तेव्हापासून सगळं काही महेशरावांनीच केलं, मुलीचं शिक्षण आणि आता लग्न. मनस्विनी फक्त 10 वर्षांची होती, पण वडिलांनी आईची कमी कधीही जाणवू दिली नाही. दुसरं लग्नही केलं नाही. मुलीचं लग्न पारंपरिक पद्धतीने व्हावं अशी ताईंची इच्छा होती. त्याप्रमाणे अगदी सागर संगीत चाललं होतं सगळं. नातेवाईकांचा मानपान म्हणू नका की भेटवस्तू म्हणू नका, सगळं काही यथोचित सुरू होतं. 4 दिवस आधीच आचारी बोलवले होते, म्हणजे स्वयंपाकाची काळजी नव्हती. लाडू चिवड्याची पाकिटं बांधली जात होती. कन्यादान मनूचे काका काकू करणार होते. लग्नाच्या दिवशी मनू अगदी नक्षत्रासारखी दिसत होती. देवानं तिला रूप मात्र भरभरून दिलं होतं. पिवळी भरजरी नऊवार साडी, त्यावर हिरवागार शेला, दाट काळ्या भोर केसांच्या खोप्यात सोन्याचं फूल, कपाळावर पेरलेली रेखीव चंद्रकोर, हातभर हिरवा चुडा आणि गालावर रुळणाऱ्या मुंडावळ्या. खरंच नवरी असावी तर अशीच. सगळा समारंभ छान झाला. व्याही मंडळींचे मानपानही झाले. वऱ्हाडी मंडळी तृप्त होऊन जेवले. निरोपाची वेळ जवळ आली तशी पोटात कालवा कालव सुरू झाली. निघताना मनूला भेटायला म्हणून आले तेव्हा अचानक माझं लक्ष तिच्या नाकातल्या नथेकडे गेलं. ती नथ तिच्या आईची होती. मी विचारलं तर म्हणाली, हो, ही आईचीच नथ आहे. ज्या वर्षी ती गेली त्याच्या आधी वटपौर्णिमेच्या दिवशी तिने ही नथ घातली होती. आई तिचा अंजिरी रंगाचा शालू नेसली होती. गळ्यात एकच पण ठसठशीत मंगळसूत्र होतं. हातात पाटल्या बांगड्यांची गर्दी होती. कानात मोत्याच्या कुड्या, पायात पैंजण जोडवी घातली होती. मी तिचं निरीक्षण करत बसले होते. तिने नथ घालायला घेतली तेव्हाच मी तिला म्हटलं, ही नथ खूप सुंदर दिसते ग तुला. त्यावर ती मला जवळ घेऊन म्हणाली, अगं तुझीच आहे ती, तुझ्या लग्नात मी स्वतःच्या हाताने घालेन तुला, घेशील ना घालून. मी सुद्धा पटकन हो म्हणाले होते. पण तेव्हा काय माहीत ग, ही वटपौर्णिमा आईची शेवटची ठरेल ते, म्हणून आज ही नथ आईचा आशीर्वाद समजून सासरी घेऊन जाणार आहे मी, असं म्हणत मनूने डोळे पुसले. हे सगळं ऐकून मला सुद्धा काहीसं भरून आलं. मोक्यानेच मनूला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि परतीच्या प्रवासाला लागले. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजचा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. भेटूया अशाच एका छानशा लेखासह आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अंतरंग.

0: नमस्कार श्रोते हो, आर्बिट्रेटर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याबरोबर आपण गप्पा मारत आहोत लवाद आणि त्याच्या निर्णय प्रक्रियेबद्दल. सर, जर क्लेम आणि काउंटर क्लेम यासाठी फी न भरल्याने दिलेली स्थगिती जी असते ती तात्पुरती असते का त्याच्यात काय म्हणजे पर्याय असतो?
1: अशा प्रकरणामध्ये लवादाने दिलेली स्थगिती सुरुवातीला तात्पुरती असू शकते. जास्तीत जास्त 3 वेळेला संधी देऊनही जर का दोन्ही पक्षांनी या फीचा भरणा लवाद न्यायाधिकरणाकडे केला नाही तर लवाद न्यायाधिकरण सदरची लवाद प्रक्रिया रद्द करू शकतं.
0: ही प्रक्रिया जर लवाद न्यायाधिकरणाने रद्द केली तर पूर्वी काही फी भरली असेल मग ती परत मिळते का?
1: योग्य प्रश्न विचारला. जर का एखाद्या किंवा दोन्ही पक्षांनी ही लवाद प्रक्रिया लवाद न्यायाधिकरणाने रद्द करण्यापूर्वी काही फी भरली जर का असेल तर लवाद न्यायाधिकरण झालेल्या खर्चाचा हिशोब तयार करून दोन्ही पक्षांमध्ये जर काही रक्कम शिल्लक उरली असेल तर ती भरणा केलेल्या प्रमाणामध्ये परत करते.
0: मग अशा परिस्थितीत आर्बिट्रल अवॉर्डवर कोणाचा अधिकार राहतो?
1: अशा परिस्थितीमध्ये न भरलेल्या रकमेपोटी लवाद किंवा लवाद न्यायाधिकरणाचा त्या आर्बिट्रल अवॉर्डवरती अधिकार राहतो.
0: हो, पण या आदेशाविरुद्ध दोन्ही पक्ष न्यायालयात अर्ज करू शकतात का?
1: खरं तर ही फी भरली जर का नसेल तर त्यांनी लवादाविरुद्ध न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू नये, परंतु कायद्याने त्यांना अर्ज दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे.
0: पण मग अशा अर्जांवरती न्यायालय काय आदेश देतो?
1: न्यायालय अशी लवादाची ठरलेली फी कधीच रद्द करत नाही, फक्त दोन्ही पक्षांना ती उरलेली किंवा योग्य अशी संपूर्ण रक्कम न्यायालयामध्ये भरणा करण्यास सांगते आणि ती रक्कम भरल्यानंतरच ते आर्बिट्रल अवॉर्ड दोन्ही पक्षांना देण्याचा लवाद न्यायाधिकरणाला आदेश देतं.
0: जर ती रक्कम एखाद्या पक्षाला जास्त वाटत असेल तर न्यायालय काय निर्णय देते?
1: खरं तर लवाद किंवा लवाद न्यायाधिकरणाची संपूर्ण फी ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सुनिश्चित केलेली असल्याने असा वाद उत्पन्न होऊ नये, परंतु काही वेळेला एखादा पक्ष या मुद्द्यावरून न्यायालयात अर्ज करू शकतो, परंतु अशावेळी न्यायालय त्या द्याव्याची व्याप्ती आणि एकंदर प्रक्रियेला लागणारा वेळ, इतर खर्च या सर्व गोष्टींचा परामर्श घेऊन फी निश्चित करतं आणि त्यानुसार रकमेचा भरणा न्यायालयामध्ये करण्याचा दोन्ही पक्षांना आदेश देतं, जो अर्थातच सर्वांवरती बंधनकारक असतो.
0: आणि जर आधीच दोन्ही पक्षांकडून न्यायालयात जास्त रक्कम भरली असेल तर मग परतावा मिळतो का?
1: होय, अर्थातच न्यायालयाकडून सर्व हिशोब तपासले गेल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक उरत असेल तर ती दोन्ही पक्षांना त्यांनी भरलेल्या रकमेच्या प्रमाणामध्ये परत मिळते.
0: श्रोते हो, आपण गप्पा मारत होतो कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी लवाद या विषयावरती. पुन्हा आपण भेटणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. सावित्री अबेकसच्या आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज सुद्धा आणखीन एका अबेकसच्या सावित्रीला घेऊन मी आपल्या स्टुडिओत हजर झालेले आहे, खास रसिकांबरोबर त्यांचा संवाद साधण्यासाठी. मंडळी आज आपल्या इथे स्टुडिओत उपस्थित आहेत खास यावल इथून आलेल्या योगी ज्ञानेश्वर गुंजाळ मॅडम. त्या ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेट असून सुद्धा आपल्या रोजच्या प्रॅक्टिसबरोबर त्यांनी अबेकसचं शिक्षण घेऊन मुलांना ज्ञानदानाचं काम त्या सध्या पार पाडत आहेत. या दोन्ही आघाड्यांवर त्या कशा पद्धतीनं विहार करतात किंवा कशा पद्धतीनं हे सगळं त्या सांभाळत आहेत, अबेकसशी त्यांचा संबंध कसा आला हे सगळंच त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया. त्यांचं आपण सुरुवातीला स्वागत करूया. योगीताई खूप खूप स्वागत आहे त्या कार्यक्रमात. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळ खान्देश, जळगाव जिल्हा, यावल तालुक्यामध्ये. माझं सासर आणि चोपड्याचं माझं माहेर आहे.
0: बरं, जसं मी आता सुरुवातीची ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही ॲडव्होकेट आहात, तर मुळात हा अबेकसकडे जाण्यापूर्वी हा प्रवास मला तुमचा नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की याची पार्श्वभूमी काय होती, म्हणजे घरात कोणी ॲडव्होकेट होतं किंवा तुम्हाला आवड होती, काय कसं घडलं?
1: आमच्या 7 पिढ्यात कोणी ॲडव्होकेट नव्हतं आणि स्त्रियांनी या फील्डमध्ये जाणं थोडं रिस्की वाटायचं की भांडकुदळ निघतात या अशा स्त्रिया, म्हणून असा गैरसमज असायचा. आमच्या 3-4 पिढ्यांपासून मुख्याध्यापक असण्याची परंपरा आहे, आजोबा वडील सगळे असण्याची. सो शिक्षण आणि शिकवणं हे अंगात आहे, रक्तात आहे. पण वडिलांचं स्वप्न होतं की कायदेचं नॉलेज असायला हवं प्रत्येकाला, आणि त्याने माणूस जो एक पाठीचा कणा ताट असल्यासारखा खंबीर उभा राहू शकतो, आजच्या जगात लढण्याची हिम्मत येऊ शकते, तर ज्ञान असावं. सो मुलगा जर मोठा असता, आम्ही 3 बहिणी आहोत, मी मोठी बहीण, भाऊ नाही, मुलगा मोठा असता तर वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं असतं, म्हणून मी त्यांचं राहिलेलं पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडी धडपड केली आणि लॉचं शिक्षण मालेगाव आणि नाशिकमध्ये कम्प्लीट केलं.
0: अच्छा, बर. आणि मग आता हे शिक्षण पूर्ण करून किती वर्ष झाली आहेत?
1: मला साधारण 15 वर्ष झाली आहेत सनद मिळून, आणि माझी प्रॅक्टिस प्लस कंपनीची कामं आणि आता नोटरी ऍडव्होकेट म्हणून राज्यस्तरीय लेव्हलचं आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन करून एक सिलेक्शन झालंय.
0: क्या बात आहे, खूपच छान. मग आता सध्या कुठे प्रॅक्टिस करत आहात आपण?
1: माझा जळगाव जिल्हा आहे, सोबत संभाजीनगर आहे, अधूनमधून नाशिक भुसावळ इथली कामं असतात.
0: अरे वा,
1: साइड बाय साइड.
0: नक्कीच हा खूप मोठा व्याप आहे अर्थात, जसं तुम्ही सांगताय. आणि मग कायद्याचं शिक्षण घेणं हे वडिलांचं स्वप्न होतं, पण मग तुमचं काही वेगळं स्वप्न किंवा काही वेगळा विचार होता का?
1: मला माझ्यातले स्किल्स वडील म्हणायचे की ओळख आणि त्या मार्गाने चाल, तुला मी पॉइंट आउट नाही करणार की तू काय करावं म्हणून, पण शिक्षक माणूस फक्त मार्गदर्शन करतो.
0: बरोबर.
1: बोलण्याचं स्किल आहे तर दोनच फील्ड असतात, एकतर वकिली एकतर शिक्षक. सो शिक्षकाचा वारसा असल्यामुळे गुण आहेत तर आपण ट्युशन घेऊन मुलांना शिकवू शकतो, मात्र वकिली हे क्षेत्र असं आहे की जिथे ज्ञानदानासोबत न्यायदानाचं पण काम करणं किंवा न्याय मिळवण्यासाठी थोडं मदत करणं हेही गरजेचं आहे. त्यातल्या त्यात त्यांनी मला अनेक शिबिरांना लहानपणापासून जोडत राहिलेत.
0: बर.
1: RSSच्या संघाला जोडलं.
0: बर.
1: मी संघाची शाखा लहानपणी घेतली.
0: अरे वा.
1: तरुण वयामध्ये शाखेला 1 वर्ष माझं समाजाला दान करावं म्हणून आपण देणं लागतो समाजाचं. सो RSSची 85 मुलींची शाखा चालवली वर्षभर.
0: क्या बात आहे, खूपच छान. मग नक्कीच खूप एक छान, काय म्हणतो, एक शिस्तशीर बैठक तुमच्या एकंदर सगळ्या याला आहे, आणि याच्यामध्ये मला वाटतं संघाचं पण योगदान तितकंच मोठं
1: आहे.
0: मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायला आवडेल, ते म्हणजे की ॲडव्होकेटचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही वकिली सुरू केली, प्रॅक्टिस सुरू केली, मग ही प्रॅक्टिस आजता गायताही आपली सुरू आहे. लग्नानंतरही मग हा प्रवास पुढे कसा चालू होता?
1: लग्न करण्याच्या आधीच, म्हणजे आमची फौजी आहेत माझे मिस्टर, BSFला आहेत.
0: अच्छा.
1: सो ते बघायला आले त्यावेळेला त्यांची अट होती मी तुला सोबत नेणार नाही, घर सांभाळावं लागणार. आणि माझी अट होती की मी घर सांभाळेल पण मी चूलमूल फक्त तेवढं राहणार नाही, मी माझ्या पायावर उभी राहील. आणि या दोघांच्या अटी शर्ती मान्य करून मग अरेंज मॅरेज झालेला आहे.
0: बर.
1: सो त्यांनी पण मला सपोर्ट केला की तू शिक, तुझं जेही तू आतापर्यंत नॉलेज घेतलेलं आहे, मी सोबत पार्लर केलेलं आहे, शिवणकाम भरतकाम केलेलं आहे, मी हार्मोनियमचे क्लासेस वगैरे पण घेते.
0: बर.
1: आणि मार्केटिंग मधल्या माझ्या 15-20 कंपन्यांमध्ये माझे बरेचसे वर्ष, 15-20 माझे त्याच्यात गेलेले आहे मार्केटिंग फील्डमधले. सो ह्या सगळ्या मागचा माझा प्रवास बघून त्यांनी मला पुढच्या प्रवासाला सपोर्ट केला, मी अडवणार नाही.
0: खरंच खूप छान. आणि इतकं वेगवेगळ्या पातळ्यांवरती तुम्ही इतक्या समर्थपणे काम करतायत म्हटल्यावरती त्यांनी ते अडवण्याची गोष्ट कुठे तिथे आलेली नसेलच. आता मला पुढचा प्रश्न आपल्याला असं विचारायचा आहे, ते म्हणजे की अबॅकस हे कसं सुरू झालं, कारण की इतकी वर्ष हे सगळं करत असतानाच अबॅकस करावं हा आणखीन एक मोठा दुसरा व्याप आहे, तर मग ते का सुचलं?
1: हो, अबॅकस हे नवीन संकल्पना ऐकण्यात आली मुलांच्या शाळांमध्ये, किंवा आता हे गणिताविषयी काहीतरी वेगळी टेक्निक आहे म्हणून मी माझ्या मुलींनाही शिकावं हा विचार आधी केला आणि त्यांना एका ठिकाणी क्लास लावलेत. मात्र तिथे फी भरून 6 महिने वेळ देऊनही मला हवा तसा आउटपुट नव्हता मिळालेला. आणि त्यांचं कम्युनिकेशन बघितलं, ग्रुप बघितला, त्यातून मला हवा तसा आउटपुट नसल्यामुळे मी विचार केला की काय करावं. मग कल्पना आली वडिलांचं असं असायचं की आपण असं दुसऱ्याला नाव नाही ठेवायचं की इथे हे चांगलं नाही आहे, ते चांगलं नाही, त्यापेक्षा आपण स्वतः त्यात उतरायचं, आपल्याला काही चांगलं करता येतं का ते बघायचं.
0: बरोबर.
1: आणि मग ब्रेन ट्रेनची ऍड बघितली आणि युट्यूबवर व्हिडिओज बघितले, त्यानुसार मग यांना जॉईन झालो. आणि खरंच आश्चर्य पण वाटतं आणि समाधानही वाटतं की असा प्लॅटफॉर्म आहे हे आतापर्यंत का माहीत नव्हतं, इतकं मार्केटिंग फील्डमध्ये असून सुद्धा.
0: बर.
1: यांनी खरंच खूप सपोर्ट केलेला आहे, शिकवण्यापासून तर उभं राहण्यापर्यंतची, म्हणजे मानसिक तयारी करणं, तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं जगावं, कसं बोलावं, इथून सुरुवात झाली. पण गरज होती मुलींपासून आणि आता ती गरज आपल्या देशापासून तर इंटरनॅशनल पर्यंत गेलेली आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे मी महाराष्ट्र भरातही क्लासेस घेतेच, मात्र स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेमधले सुद्धा मुलं माझ्याकडे ऑनलाईन क्लासेस घेत.
0: काय बात आहे, खूपच छान. मला वाटतं अशा पहिल्या तुम्ही आहात की ज्यांच्याशी मी बोलते की ज्यांनी इंटरनॅशनल लेवलवरती आता क्लास सुरू केलेले आहेत. नक्की खूप छान प्रगती तुम्ही करत आहात, खूप छान वाटलं ऐकून. पण मग आता वकिलीचा व्याप आणि अबॅकसचे क्लासेस, मग त्या सगळ्या वेळा हे सगळं तुम्ही कसं सांभाळता?
1: एक करिअर आहे, एक पॅशन आहे, आवड आहे. मुलांशी कनेक्टिव्हिटी ठेवणं ही माझी आधीपासून आवड होती, शाखेपासून मला सवय लागली होती. समाजाचं देणं लागतो हे संस्कार आहेत. मग आपण बाहेर जाऊन दान धर्म पूजापाठ नाही करू शकत, वेळात वेळ नाही काढू शकत. मग ही हा एक माध्यम असा आहे की स्वतःही प्रगती करू शकतो आणि मुलं म्हणजे पुढच्या आपला समाज आहे, पुढची पिढी ही आपला देश आहे.
0: बरोबर.
1: आजची लहान मुलं पुढचा देश आहे येणारा. जर यांना घडवलं, संस्कारक्षम बनवलं तर कदाचित देश आणखीन दुरुस्त होईल. आपण बाहेर नाही काही करू शकत, रस्ते झाडणं किंवा दानधर्म करणं हे नाही करू शकत, पण या माध्यमातून शिक्षणही देणं होतंय, त्यांना घडवणंही होतंय, संस्कारही देणं होतंय, सोबत समर कॅम्प्स वगैरे घेणं, जेवढं देता येईल तेवढं. म्हणजे आपलं कामही चालतं, कामातून पोट भरतं, इन्कम येते, घर परिवार चालतो. पण पॅशन असलं की आपण फ्रेश राहतो.
0: नक्की.
1: जिथे आवड असली ती
0: नक्की. खूपच छान वाटलं हे सगळं ऐकून आणि दोन्ही गोष्टी तुम्ही खूप छान सांभाळत आहात हे तुमच्या बोलण्यात लक्षात येते, कारण की शांतपणे सगळं तुम्ही मांडताय, त्याच्यावरनच एक लक्षात येतं की कुठेही त्याची गल्लत होत नाहीये, प्रत्येक गोष्टीला तुम्ही व्यवस्थित न्याय देताय. मग आता ब्रेन ट्रेनशी जेव्हा तुम्ही जोडल्या गेल्या तेव्हा मग ते रुटीन कसं होतं, कशा पद्धतीने क्लासेस वगैरे सुरू झाले, तुम्हाला काही अडचणी आल्या का?
1: ब्रेन ट्रेनचे क्लासेस सरांनी आमच्या सगळ्यांसाठी फ्लेक्झिबल ठेवलेले आहेत. रात्रीचा जो वेळ आहे 9:30 ते 11 या वेळेमध्ये क्लास करणं सगळ्या स्त्रियांना लगभग पॉसिबल होतं. घरातली सगळी कामं आटोपून जेव्हा आपण निवांत होतो, कामाचं प्रेशर डोक्यावर नाहीये आणि अशा वेळेला काही नवीन शिकायचं म्हटल्यावर हुरूप येतो.
0: बरोबर.
1: सरांनी आमचा वेळ आणि त्यांचा वेळ असं दोघांचं मॅच करूनच आमचे क्लासेस घेतले, खूप सुंदर प्लॅटफॉर्म दिला. आणि नाईट क्लासेस अटेंड केल्यावर ऑनलाईन क्लासेस करूनही एवढं सुंदर काही आउटपुट मिळू शकतं हे कल्पनेच्या बाहेर आहे, पण ते घडून आणलं.
0: बरोबर.
1: अवघ्या नगण्य अशा जॉईनिंग फी म्हणूया किंवा आपण एनजीओचे मेंबर बनतोय म्हणून काही किट घ्यायचंय आपल्याला मुलांना शिकवायला, तेवढ्याच एका नगण्य फी मध्ये लाखो कमवू शकतो.
0: बरोबर.
1: बिना भांडवल, प्रत्येक बिझनेसमध्ये आपल्याला भांडवल, वेळ, जागा, पैसा गुंतवावं लागतो.
0: खरे.
1: पण सरांनी आम्हाला असं घडवलं ब्रेन ट्रेनने की समाजही आहे महत्वाचा, समाज सेवाही करायची पण पोटही भरायचं आहे.
0: हो
1: सर, आम्ही पैसे देखील कमवू शकतो आणि आम्ही 4 लोकांमध्ये मान सन्मानही कमवू शकतो, पुढची पिढीही घडवू शकतो.
0: नक्कीच, खूपच छान.
1: मला सोबत हेही सांगायचंय, अबॅकस जॉईन झाल्यानंतर मला अनेक अशा ऑफर्स पण आल्यात.
0: बर.
1: गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स पण आलेत. सो मी आश्रम शाळांमध्ये जाऊन 200 ते 250 विद्यार्थ्यांना प्रत्येकी बॅच बॅचनुसार आतापर्यंत साधारण 600 विद्यार्थ्यांपर्यंत आश्रम शाळेतल्या आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
0: बर.
1: अबॅकस वेदिक मॅथ्स.
0: अरे वा.
1: आणि 5 ते 6 शाळांमधल्या शिक्षकांना, आश्रम शाळेच्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलेली आहे अबॅकस आणि वेदिक मॅथ्सची.
0: बर बर.
1: आणि यानंतर पुढची जी आमची ब्रेन ट्रेनची संकल्पना आहे किंवा जी साखळी आहे रुबिक क्यूब अबॅकस रोबोटिक्समध्ये,
0: हो हो,
1: तर ही देखील आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये मला ती ऑफर मिळते. आणि सरांच्याच पेरलेल्या एका बीजमुळे आज तो वृक्ष होतोय. सो सोशल आणि गव्हर्नमेंट ह्या दोन्ही बेसिसवर, नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही बेसिसवर भगवंताची साथ आणि मोठ्यांचे आशीर्वाद, सरांचा सपोर्ट याच्याने झालंय. आणि मला हेही म्हणावं असं वाटतं की आमच्यासारखे जे खाणीमधले हिरेत, ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणू शकतो, अशा हिऱ्यांना परिवार काढतो बाहेर. चला बा, तुमच्यात काहीतरी आहे, परिवार सपोर्ट करतोय.
0: बरोबर.
1: त्या हिऱ्यांना निकुंभ सरांसारखे गुरुजी मिळतात ना, ते पैलू पडतात की तुम्हाला व्हॅल्यू आहे, तुम्ही हिरे आहात पण तुम्हाला मार्केट व्हॅल्यू मिळवली पाहिजे, चार लोक तुमचं नाव निघालं पाहिजे. म्हणून सरांसारखी व्यक्ती ना शिकवत नाही नुसती की सर्टिफिकेट देणं, कोट ब्लेझर देणं, हे नाही करत आहे आम्हाला. आमची संस्था आम्हाला घडवते की तुम्ही उभं राहा, हिम्मत करा.
0: बरोबर,
1: ते पैलू पाडतात. आणि तुमचे खूप आभार मानावेसे वाटतात मॅडम सरांचे, तुमच्या रेडिओ विश्वासचे, की तुम्ही त्या पैलू पाडलेल्या हिऱ्यांना पॉलिशिंगची कामं करतायत. की तुम्ही आम्हाला एक ज्वेलरसारखं गृहित आणून देता, सगळ्यांसमोर धरून हे करतायत की चला बाबा तुमची पण ही किंमत आहे, तुम्ही जे काम करताय त्याला सपोर्ट करतायत, आणखीन पुढे जाण्यासाठी थोडी भरारी उभारी देतायत. त्यामुळे तुमचे खूप आभार. रेडिओचं आणि माझं लहानपणीचं एक रिलेशन आहे.
0: बरं, अरे वा.
1: हो, माझी एक आठवण आहे वडिलांकडे.
0: जरूर जरूर.
1: वडील नाहीये पण ते क्लोज होते. लहानपणी पहाटे 5 वाजता रेडिओ लागायचा.
0: बरोबर,
1: कंपल्सरी. त्यावर जेही लागायचं आमची झोप मोड व्हायची म्हणून आम्ही चिडायचो की नका लावू पप्पा प्लीज, पण आकाशवाणी, संस्कृत बातम्या, मराठी गोष्टी ह्या ऐकून ऐकून आमचं बालपण गेलंय. आणि मला सांगताना भरून येत आहे की जेव्हा रेडिओ विश्वास कळालं यायचंय इथे आम्हाला बोलायचंय, मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली.
0: जरूर.
1: की तुम्ही ही परंपरा जपली आहे. आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात, सोशल मीडियाच्या काळात रेडिओ चालवणं आणि हे चॅनल्स इतके पुढेपर्यंत आजपर्यंत नेणं, तर ही खरंच एक परंपरा आहे, कोणाच्या मनाला भिडेल अशी.
0: नक्की नक्की, खरोखर
1: थँक्यू सो मच.
0: कौतुक आहे तुमचं. आणि नक्कीच तुम्ही आज जे काही तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवली की वडिलांचा एक सपोर्ट असल्यामुळे तुम्ही इथपर्यंत आल्या, त्याचबरोबर मिस्टरांचाही सपोर्ट होता. आणि जे तुम्ही खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की इतका मोठा वकिलीचा व्याप सांभाळून केवळ एकच जागी नाही तर अनेक ठिकाणं तुमच्या अंडर आहेत, तर खरोखर तुमचं कौतुक आहे. आणि सरांच्या बद्दल तुम्ही बोललात, सरांचंही खूप कौतुक आहे की ज्यांनी अशा सगळ्यांना उभं केलं आणि सगळ्यांना एक छान एक सपोर्ट दिला, एक प्लॅटफॉर्म दिला, आणि आणखीन एक नवीन ओळख तुम्हाला मिळाली. तुम्ही तर आधीच खूप छान काम करत होतातच, पण आता एक आणखीन एक त्यात नवीन जोडलं गेलेलं आहे. आणि आकाशवाणीबद्दल तुम्ही बोललात, रेडिओबद्दल बोललात, तर रेडिओचं कामच हे असतं की मुळात आपण अधिक संस्कारक्षम व्हायला रेडिओमुळे मदत होते. आणि तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं त्यात आमचाही थोडासा वाटा आहे, ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे वडीलही तुमचे खूप छान सगळं तुम्हाला बघतायत, ऐकतायत, आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी आहेत. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली आणि तुमचा सगळा प्रवास सांगितला, तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि इथे आलात एवढ्या लांबून त्याच्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: तुमचे देखील खूप खूप आभार मॅडम, मनापासून आभार. तुम्ही आमच्यासारख्या अनेक सावित्रींना हे प्लॅटफॉर्म उभा करून दिला, संधी दिली स्वतःच्या मनातलं काहीतरी बाहेर काढणं, बोलणं, व्यक्त व्हायला. खरंच प्लॅटफॉर्म लवकर मिळत नसतो कोणाचं तरी ऐकून घेणं, म्हणून ह्या प्लॅटफॉर्म तुम्ही दिला. आणि या प्लॅटफॉर्मच्याच निमित्ताने मी अनेक माझ्यासारख्या सामान्य स्त्रिया, आपण काही फार विशेष नाही आहोत, सामान्य स्त्रियांना वर काढण्याचं जे काम करणारे असे गुरु आहेत, तर यांना लवकर सगळ्यांनी जोडले जावं, यांचा आमचा परिवार वाढावा, आणि अनेक स्त्रियांनी स्वतःमधले गट स्किल्स ओळखावं.
0: बरोबर,
1: त्यांना सगळ्यांना मी आव्हान करते, प्रत्येकात काही ना काही स्किल आहे.
0: नक्कीच,
1: बिना काही गुणांचं परमेश्वर कोणालाही उतरवत नाही,
0: फक्त
1: ते शोधावं, त्यांनी हिम्मत करावी. आणि त्यांच्या हिम्मत कुठे कमी पडत असेल तर आहेच ब्रेन ट्रेन सपोर्ट करायला.
0: खरे खरे.
1: तुम्ही आहात, सर आहेत, तर नक्कीच त्यांनीही पुढे यावं ही माझी विनंती आहे सर्व स्त्रियांसाठी, की करावं त्यांनी देखील.
0: नक्कीच नक्कीच, तुमचा हा संदेश सुद्धा खूप श्रोत्यांपर्यंत पोहोचतो आहे आणि खरोखर तुमचे खूप मी मनापासून आभार मानते. मला वाटतं हा कार्यक्रम तुमचे मिस्टर जर ऐकत असतील तर त्यांना सुद्धा तुमचं खूप कौतुक वाटेल, कारण की मला आपल्याला हेच सांगायचंय, जा आवाज ऐकतात त्या तुमच्या मिस्टरांपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचलेल्या आहात, आणि त्याच्याबद्दलही तुमचं मी खूप खूप कौतुक करते. इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.

0: नमस्कार श्रोते हो, श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट नाशिकचे भूषण काळे आपल्याकडे आज आलेले आहेत. भूषणजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार
0: भूषणजी. अनेक ट्रस्ट असतात, अनेक कार्यक्रम असतात, पण तुमचा एक वेगळा भाग या सगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि या भक्त मंडळाच्या माध्यमातून चालत असतो, तो म्हणजे नुकतंच तुम्ही एक आत्ता 125 लोकांना घेऊन आणि कुठे जाऊन आलात ते सांगा.
1: वेगळेपणा कसा आमचा मंडळाचा, आम्ही समर्थांचे जे ओवी आहे, उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, या उक्तीप्रमाणे आम्ही आमच्या मंडळाची म्हणजे नियमावली किंवा मंडळाचं आचरण ठरवलंय की याप्रमाणेच करायचं. तर त्या हेतूने आम्ही मंडळ सर्व राबवत असतो. आणि आत्ता नुकतंच आम्ही 125 लोकांबरोबर 2016 आम्ही एक संकल्प केला होता की महाराजांसोबत दरवर्षी एक धामाची यात्रा करायची. तर 2016 आम्ही पहिले द्वारका, गिरनार, सौराष्ट्र असं केलं. त्यानंतर बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, उत्तराखंड भाग केला. त्यानंतर आम्ही जगन्नाथपुरी, गंगासागर वगैरे केलं. आणि 2019 आम्ही रामेश्वर, दक्षिण भारत यात्रा केली होती. पण त्यावेळेला फक्त महाराजांच्या पादुकांसोबत आम्ही सोहळेकरीच असायचो. सोहळेकरी म्हणजे मंदिरावरचे जे सेवा करणारे ते सोहळेकरी. तर त्याच्यात त्या गाडीत चप्पल बूट अलाउड नाही, नियम काटेकोर त्याच्यात खूप. आणि 2019 नंतर आमचा मानस होता की 20 आम्हाला मानस सरोवरला जायचं. आमचं फायनल डेस्टिनेशन तेच आहे की कैलास मानस सरोवरला महाराजांना घेऊन जायचं. 2020 लॉकडाऊन पडलं, 2021 त्याच्यातच गेलं. 2022 आमचं परिवार बऱ्यापैकी वाढलेलं होतं. परिवारातील महिला, बाकीचे घरचे की आम्हाला यात्रेला यायचं महाराजांसोबत. नाही नाही नाही नाही, एवढं लोकांना घेऊन जाणं शक्य नाही. परिवार म्हटलं की सगळ्यांचं आवरणं सावरणं, वेळ जातो आणि फ्रीडम राहत नाही बा आम्हाला तेवढा पाहिजे तसा. तरी सर्वांनी विनंती केली, मग 2022 सुरुवात केली आम्ही यात्रेला. 2022 परत तसाच क्रम, द्वारका. 2022 आम्ही म्हटलं यार आपण 15-16 यात्रा केली, आता फॅमिली इयर घेऊन जायचे म्हटल्यावर 25-30 जण येतील. फक्त अनाऊन्स केलं की महाराजांच्या पादुकांसोबत द्वारका गिरनार यात्रा आहे. 25-50 करता करता त्याही वेळेस 125 लोक यात्रेला आले. ती यात्रा आम्ही स्वतः ऑर्गनाईज केली पूर्ण, गाडी ठरवण्यापासून मुक्कामाचे ठिकाणं, जेवायचं कुठे कुठं कसं काय, महाराजांनी ती अगदी यशस्वी करून घेतली. मग 2022 झालं, 2023 आम्ही केदारनाथ, बद्रीनाथ, ती यात्रा तर म्हणजे मोदका कुवा आहे. आणि ती पण यात्रा प्रत्यक्ष त्यावेळेस लोकांनी मृत्यू समोर बघितलं, पण महाराजांचे चमत्कारही बघितले. महाराजांनी एकही ठिकाण आमचं चुकूनही दिलं, सर्व यात्रा अतिशय निर्विघ्नपणे पार पाडली. त्यावेळेस योगायोगाने 125 यात्रेकरू होते. आणि तिसरा धाम आम्ही मागच्या वर्षी जगन्नाथपुरी केला, त्यावेळेस छोटी टूर होती ती 8 दिवसाची. गोकुळाष्टमीला आम्ही तिथे होतो, ती यात्रा तेवढा 125 आकडा योगायोगानेच. आणि आता चौथं धाम म्हटलं, चौथं धाम महाराज काही पूर्ण करेल थोडी अडचण येईलच बो. चौथ्या धामाला म्हटलं एक गाडी तरी जाऊ द्या 50 सीटाची, एवढी आमची इच्छा होती. 50 नुसतं अनाऊन्स केलं, 125 शेवटी लोकांना सांगायला लागलं नको. आम्ही 25 जुलैला निघालो होतो. परळी वैद्यनाथ, औंढ्या नागनाथ असं करत करत पूर्ण रामेश्वर, कन्याकुमारी आणि परत महाराष्ट्रात आम्ही आलो. जवळपास 4 ज्योतिर्लिंग, 1 धाम आणि 1 आत्मलिंग गोकर्ण, महाबळेश्वर आणि तिरुपती बालाजी अशी यात्रा झाली. या यात्रेचं नियोजन करण्याचं कारण एक होतं, आम्ही महाराजांच्या पादुका लोकांच्या घरोघरी नेत असतो भिक्षेसाठी. तर त्या तीर्थक्षेत्राची ऊर्जा लोकांच्या घरी पोचावी हा एक मूळ हेतू त्याच्यातून. आणि ज्यांना यात्रेला जाणं शक्य नाही त्यांना ते दर्शन महाराजांच्या पादुकांच्या रूपाने घरात व्हावं हा एक हेतू होता. म्हणून यात्रेचं आयोजन केलं. आणि मी बऱ्याचदा सांगत असतो की एकट्याला यात्रा करणं शक्य नाही, तर समूहात जर गेलो ग्रुप करून तर ती यात्रा निश्चित फलीभूत होते असं आमची धारणा आहे. त्या यात्रेमध्ये बऱ्याच यात्रा कॉलनीतली यात्रा असते किंवा सराउंडिंग म्हणजे सगळे लोक किंवा एक संप्रदायातले लोक असतात त्यांना मानणारे महाराज लोकांच्या यात्रा. आमच्या इथे संमिश्र आहे, जुन्नरे साहेब, दुसरे ते कानडे साहेब, असे संमिश्र. एका नेचरचे कोणीच नाही आणि एका परिस्थितीचे पण कोणी नाही. कोण एकदम ग्राउंड, कोण एकदम आयर मिडल. सगळ्या लोकांना घेऊन जाऊन एकत्रित यात्रा करणं थोडं चॅलेंजिंग टास्क असतं, पण करून घेता महाराज.
0: एक मला तुमचं वैशिष्ट्य लक्षात आलं की तुमच्यामध्ये तरुण भरपूर आहेत आणि आजकाल जी काही ओरड ऐकायला येते की आजचा तरुण बिघडलाय, काय वाटतं तुम्हाला?
1: बिघडला तर आहे, नक्कीच बिघडलाय. ज्यावेळेस आपण थोडस बाहेर जाऊन बघितलं तर जास्त लांब नाही, आपलं आसाराम बापू पुलाच्या तिकडेच जर बघितलंय किंवा आता टपरीवरती काही घ्यायला गेलं तर पूर्वी असं धाक राहायचं, मोठा माणूस कोणी बघतय किंवा एखादी लेडीज बघती तर धाक राहायचं. आता ते मुलीच सिगरेट पितात इथं, तर असं पाहून थोडं वाईट वाटतं का आपलं शहर बिघडतंय. एका ठिकाणी आपली संस्कृती ढोल पथक हे त्या गोष्टी वाढताय, त्याचा आनंदही होतो. आमच्या याच्यात तरुण आम्ही का घेतला तर पूर्वीपासून एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, संगत जी राहील त्या संगतीत माणूस घडत असतो, त्याच्यामुळे आम्ही आमच्या सोबतचे जे आहेत त्यांना त्याच संगतीत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. त्यामुळे यूथ जो जमतोय आमच्याकडे तो एकमेकांचं नेचर पाहून म्हणा किंवा तिथली चाललेली उपासना पद्धती, आणि एक मूळ कारण म्हटलं की आमच्या इथे मंदिरावरती यावरून गोष्ट मी सांगेल, आमच्या इथे मंदिरावर सर्व सेवा करण्यासाठी सर्वांना अधिकार आहे, म्हणजे अभिषेक असू द्या, हवन असू द्या, प्रसाद बनवणं असू द्या, भांडे घासेपासून तर देवाचा शृंगार करेपर्यंतचा सर्व सेवा सर्वांना करता येतं. त्यामुळे कदाचित युद्ध जास्त अट्रॅक्ट होत असेल. आणि व्यक्तीप्रमुख कार्य नाही आमचं, कार्यप्रमुख आमचं संघटन आहे.
0: तुम्ही मंदिर म्हटलात, आत्ता आजच्या काळामध्ये मंदिर म्हटलं तर मोठं भव्य असंच एक डोळ्यासमोर येतं, पण तुम्ही असं ठेवलेलं आहे की मंदिर छोटच
1: हो हो
0: तुमचं आहे पण आणि तुम्ही ठेवणार पण छोट आहे
1: हो
0: असं का?
1: देव मोठं नाही करायचंय, कार्य मोठं करायचंय. देव तर त्या जागीच आहे, स्थान महात्म्य जे आहे त्या जागेचं, आणि मोठं करून काय करायचंय? बरेच मोठे मंदिर आपण बघत असू, आरतीला माणसंही नाही, पगारी माणसं लावायला लागतंय, आणि आरतीला जे सवाद्य व्हायला पाहिजे ते वाद्य वाजवायला मशीन लावायला लागतंय. सभामंडप ओसाड पडलेले, मंदिरांची दुरावस्था होत चालली. आपण कोण, मी कोणाबद्दल वैयक्तिक अशी टिप्पणी करणार नाही, परंतु आज मी करतोय, माझ्यात जोश आहे, माझ्यात उत्साह आहे, पुढची पिढी ते मंदिर सांभाळेल की नाही, त्यामुळे देव मोठं नाही करायचं, कार्य वाढून ठेवायचं, जेणेकरून माझ्याकडे जो युथ जमलाय, कोणाची आवड गोशाळेत आहे, कोणाची आवड अन्नदानात आहे, कोणाची आवड देवाच्या पूजेत आहे, कोणाची आवड भजनात आहे, अशा अनेक प्रकारच्या सेवा वाढून ठेवायच्या, कार्य वाढून ठेवायचं, जेणेकरून ते कार्य चिरंतन चालू राहील, असा एक हेतू आहे.
0: दर गुरुवारी तुम्ही महाप्रसादाचा पण करतात?
1: हो, दर गुरुवारी दररोज असतो आमच्या इथे.
0: अच्छा.
1: दररोज सकाळी आमच्या इथे प्रसाद असतो, अन्नदान, सकाळी 500 लोकांचा खिचडी भाताचं वाटप असतं, आणि दर गुरुवारी संध्याकाळी पूर्ण जेवण, भाजी पोळी मसाले भात आणि एक गोड पदार्थ, असं साधारण 1000-1200 लोकांचा आमच्या इथे दर गुरुवारी प्रसाद असतो.
0: सगळ्या गोष्टींचं म्हणजे आपण म्हणतो ना की पैशाचं सोंगणे आणतायत.
1: खरी गोष्ट आहे, मलाही मोठा प्रश्न पडतो. आमच्या मंडळात बऱ्याचदा याच गोष्टीनं वाद होता, तू कार्य सुरू करून देतो पैशाचं काय? ते मी प्रत्येकाला हे सांगतो, तुम्हालाही सांगेल की महाराज सुचवता म्हणजे त्यांनी काहीतरी नियोजन करून ठेवलेलं असतं त्या गोष्टीचं, आणि घडत जातं. आम्ही अन्नदान सुरू करण्याचं 2007 आम्ही दत्तजयंती उत्सव भिक्षा मागून करतो, म्हणजे मी मगाशी जे बोललो तुम्हाला की पादुका घरोघरी घेऊन जायच्या, कोजागिरी पौर्णिमा ते दत्तजयंतीची पौर्णिमा, असे 2 महिने आम्ही महाराजांच्या पादुका आणि झोळी घरोघरी घेऊन जातो, आणि यजमान जे देतील त्याच्यात आम्ही उत्सव साजरा करायचा, असं एक आमची धारणा होती. का उत्सव कोणी आहे का मोठ्या नेत्याच्या हातून नको, तर सर्वांचा समाजातला त्याच्यात घटक आवश्यक आहे. त्या हेतून आम्ही उत्सव सुरू केला, त्याचं प्रमाण दिवसेंदिवस इतकं वाढत गेलं, दत्तजयंतीचा प्रसाद होऊन गेला. भिक्षेचं अन्न आम्हाला खाता येत नाही, आपण प्रापंचिक आहे, आपल्याला महाराजांनी सेवा साधन दिलेलं आहे, त्यामुळे मग उरलेलं काय करायचं? उरलेलं मग वृद्धाश्रम अनाथाश्रम तिकडे वाटूनही उरायला लागलं, काय करायचं? म्हटल्यावर लोक देत आहे तर समजा यांनी दिलं आहे आम्हाला, ते काहीतरी यांनी दिलं आहे म्हटल्यावर यांनी समजा 5 किलो रवा दिला आहे आणि तो ॲक्सेस आहे माझ्याकडं, आणि मी तो असंच कोणाला तरी देऊन टाकला. यांनी प्रसादाच्या नावासाठी दिला आहे, त्याचा विनियोग करायचा अधिकार जर मला दिला आहे महाराजांनी तर काय करायचं? मग रवा आला आहे, मग साखर नाही, तूप नाही, गॅस नाही, त्याची प्रोविजन आपण करायची आणि रवा वाटायला सुरुवात करायची. अशा हिशोबाने आमच्याकडे तांदूळ प्रचंड जमत गेला, जवळपास भिक्षेला आमच्याकडे 5-6 हजार किलो तांदूळ जमला. काय करायचं? मग गुरुवारचा प्रसाद चालू केला, गुरुवारच्या प्रसादानंतर मग आणखीन ऍक्सेस यायला लागलं, सकाळचा प्रसाद चालू केला, आणखीन ऍक्सेस, मग गुरुवारचं जेवण चालू करून दिलं. अशा गोष्टी आहेत आणि येतं संपायचा क्षण की किचन डिपार्टमेंटमधून निरोप येतो, तेल संपत आले, संध्याकाळी त्याला सडाबा मंदिरावर हजर. म्हणजे या गोष्टी कदाचित अतिशयोक्ती वाटेल, चमत्कार मला याच्यात प्रेझेंट नाही करायचं आहे, परंतु ठरवलंय तर आणि श्रेय त्यांना दिलंय सर्व तर ते करून घेता बरोबर अशी आमची धारणा आहे.
0: प्रसादाचं आपण हे सांगितलं, आपल्या बोलणं गोशाळेबद्दल पण झालं, अजून असे कोणते तुमच्याकडे प्रयोग
1: आहे ना? आहे ना, भरपूर आहे, भरपूर आहे. अपकमिंग आता तुम्ही इथे उघडच करायला लावताय. आमचा लोगो होता, त्या लोगो मध्ये आम्ही आवर्जून एक काही गोष्टी ठेवल्या होत्या, ब्लड डोनेशन. ते दरवर्षी उत्सवात करतच असतो. स्त्री संरक्षणासाठी आम्ही दरवर्षी एक लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करतो की त्याच्यात महिलांसाठी एक सबळीकरण व्हावं. आता ह्या मे महिन्यात आम्ही जे केलं, तब्बल 200 महिलांनी त्यामध्ये सहभाग घेतला. कालिका मंदिराने आम्हाला जागेचं सहकार्य केलं, छान झालं. 7 दिवसात महिला एकदम नऊवारी साडी घालून फेटा घालून शेवटच्या दिवशी काठी फिरवायला लागले. म्हटलं, नाशिकचा तो एक प्रसंग पाहिला होता, त्या ती लेडीज मद्यधुंद अवस्थेत तो खूप हे झालं. म्हटलं ओपन करून टाका आता हा विषय. म्हटलं कोणी काय केलं, बिंदास काठी आण, पाहू पुढचं पुढं काय. तो एक स्त्री संरक्षणाचा आमचा मोटो आहे. त्यानंतर अन्नदान ते तर चालूच आहे, आणि उपासना. आमच्या इथे लहान मुलं पण खूप जास्त येतात, भयंकर लहान मुलं. ते वाद्य वाजवायला शिकले, भजन म्हणायला शिकले, या उपासना पण आम्ही शिकवतोय. त्याच्यात पुढचे आमचे जे अपकमिंग प्रोजेक्ट आहे, त्याच्यात एक गुरुकुल आणि एक वृद्धाश्रम. आमचा वृद्धाश्रम नाही म्हणता येणार, ज्यांना नाही कोणी सांभाळत त्यांना आपण बघूया, सांभाळून घेऊ, त्यांना कामाला लावू कुठतरी.
0: मुळात पहिला जो माझा प्रश्न होता ना, त्याच्याच कडे आता मी परत येतो. आपण आजचा तरुण बिघडलाय म्हणतो, पण तुम्ही ज्या या सगळ्या उपक्रमांमधनं तुमचे तरुण जमवले आहेत, मग त्या यांच्यामध्ये फरक पडलाय किंवा पडतोय असं तुम्हाला वाटतं का?
1: हो, नक्कीच नक्कीच पडलंय. माझा इथे येणारा तरुण आज संध्याकाळी कुठे दारू प्यायला जात नाही, किंवा दारू पिणं वाईट आहे असं आमच्यासाठी तरी आहे, समाजासाठी नसेल, किंवा कुठे अन्याय होतोय आणि तो गमतीने बघत बसलाय असं पण नाही करत, आणि तो स्वतःही करत नाही याची खात्री मला. बरेच जण म्हणजे जमले जे आहेत ते असे काही नाही का फिल्टरवालेच मिळाले मला. सगळे अगदी
0: समाजामध्ये सगळेच असतात ना.
1: हो, आहेत ना.
0: आपण म्हणतो उडदा माझे काळे गोरे, तसं ते आहे.
1: सर्व जमलेलं आम्ही ते असेच, अगदी माझ्यापासून देखील तळागाळातून किंवा त्या चिखलातूनच उचलून आणले. त्या पद्धतीनेच त्यांचं मग कसं, ज्याला हेटाळणी ज्याची होती ना, त्यांनी आमच्याकडे यावं, त्यांना चान्स मिळतो, मग नक्कीच ते आउटपुट चांगलं देतं.
0: मला वाटतं कुठेतरी प्रवाहात आणून सोडलं तर तो कुठेतरी
1: लाईन. नक्कीच नक्कीच नक्कीच नक्कीच.
0: विरुद्ध जायला लागला तर तो त्याला तिकडे आणणं.
1: हो, एक गडावर, सज्जनगडावर जर कधी गेले, आम्ही 2009 गेलो होतो गडावरती, त्यावेळेस एक मस्त समाधीचं तिथे एक सभा मंडपात लिहिलं होतं, आपण अवचित मरून जावे मग भजन कोणी करावे, यासाठी भजनी लावावे सकाळी जण. बस इतकं लागलं ते, म्हटलं यार बस आता याच्यावरच काम करायचं. इतक्या जणांना नादल लावून टाकणं का, काम बंदच नाही पडलं पाहिजे. कुठेही जाऊ द्या, काही करू द्या, पण तो नादल लागला पाहिजे. हे व्यसन लावून टाकू आपण सर्वांना, बस ते व्यसनावर काम चालू.
0: तुम्ही सांगितलं ना, आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा, म्हणजे मला स्वामी समर्थ म्हणा किंवा तुम्ही समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख केला, त्यांच्याबद्दलचा एक श्लोक आहे, भव्य रूप अतिसुंदर दीक्षा.
1: अरे बापरे.
0: आणि राम नाम स्मरणे करी भिक्षा.
1: क्या बात है, क्या बात.
0: पुढे म्हटलंय, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा.
1: वा, क्या बात.
0: असं मला वाटतं या आजच्या तरुणाईला आपण जे म्हणतोय, त्यांनी या मार्गात जरी आले, म्हणजे मार्गात नाही आले तरी नुसतं एकदा नमस्काराला आला तरी एकदा आपण त्याच्या स्वाधीन केलं की तो बरोबर त्याच्या मार्गाला लावू शकतो. जाता जाता आमच्या श्रोत्यांना, आज जे तरुण पण ऐकत असतील, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: मी आपल्या माध्यमातून तरुणांना एक संदेश नक्की देईल. पुढचा मार्ग, पुढचा प्रवास खूप खडतर आहे, त्यामुळे आपल्या सनातन धर्माच्या ज्या काही धुरा आहेत त्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या हातात धरा. नक्कीच कल्याण होईल नाही होईल, पण तरुण झाले एवढं नक्की सांगेल मी. आणि तुम्ही जे बोललात की तरुण कसे जास्त, तर आपल्या याच्यात जर बघाल तुम्ही, कंटाळेहून बाहेर जाणारे खूप आहे, कंटाळेहून वाम मार्गाला लागणारे खूप आहेत तरुण. घरचे तेच तेच तेच रिझन माहिती नाही आणि आणि बाकीचे संप्रदाय जे आता वाढत आहेत, नाव नाही घेणार मी याच्यात, त्यांच्याकडे इनकमिंगचा फ्लो खूप जास्त आहे. म्हणजे आपलंच सांगतात ते, पण पद्धत वेगळी. मिसळचे दुकानं एवढे, एकालाच एक मिसळ आवडेल, सगळ्यांना तीच मिसळ आवडली पाहिजे असं काही नाही. त्यामुळे पद्धती वेगळ्या ठेवा. म्हणून आम्ही आमच्या कार्यात पद्धती कार्य पण अनेक ठेवले. तुला देऊ नाही आवडत ना, जाय गोशाळेवर. गोशाळा नाही आवडत, जा तिकडे वृद्धाश्रमात. असे अनेक कार्य आम्ही वाढून ठेवले. अन्नदानाला जा, इकडे जा. तर तरुणांनी त्या पद्धतीने जावं आणि करावं असं मी सर्वांना नक्की हे सांगेल. वेळ लागेल थोडासा. बाकीच्या याच्यात जर बघाल तुम्ही, अगदी कट्टर व्यसनी, त्याला इनकमिंगला नो काहीच बर्डन नाही त्याच्यावरती. ये तू, आल्यानंतर तो फार संन्यास घेईपर्यंतचा प्रवास करून घेतो. अगदी आयटी असू द्या, इंजिनियर असू द्या, तो तिथपर्यंतचा प्रवास करतो, घरदार सोडेपर्यंत. आपल्या इथे उलटे, आपल्या इथे बर्डन सुरुवातीला इतकं आहे का, तू नाही, तू सुचिरभूत आहे का, तरच ही तो म्हणतो तिकडंच बो, मी माझ्या दुनियेत मस्त आहे. त्यांच्यासाठी कोणीच नाही ना, त्यांच्यासाठी मग करावं असं मी बाकीच्यांना पण आवाहन करेल की आपण पण थोडंसं फ्रीडम दिलं पाहिजे. नियम तर आहे ते आहेच.
0: क्या बात आहे भूषणजी, तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
1: क्या बात आहे, मी पण तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो की आमच्या सारख्या मंडळाला तुम्ही असे व्यासपीठ उपलब्ध करून दिला आणि या माध्यमातून लोकांपर्यंत आमचं कार्य पोहोचेल, त्यासाठी तुमचे देखील खूप खूप धन्यवाद.
0: श्रोते हो, जसा आत्ता विषय झाला तसं तरुण आजचा बिघडलेला म्हणतोय आपण, पण त्या बिघडलेल्या तरुणाला योग्य वाटेवर नेण्याचं काम करणं हे पण महत्वाचं असतं. आणि असंच काम करणारं श्री औदुंबर भक्तमंडळ ट्रस्ट नाशिक आहे, त्याचे भूषण काळे आज आपल्याकडे आलेले होते.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते. आज आजच्या कार्यक्रमात बोलणार आहे सौभाग्यश्री अभय कुलकर्णी धुळे यांच्याशी. त्यांची मुलाखत घेते कारण गेल्या 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्या भरपूर काम करतात. त्यांचा विशेष म्हणजे रस्त्यावरच्या मनोरुग्णांसाठी त्या काम करतात, मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी त्या झटतात. या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ग्लोबल ह्युमन पीस चेन्नई येथे त्यांना डॉक्टरेट पण त्यांनी दिली आहे. पद्म पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालंय. वुमेन्स पार्लमेंट अवॉर्डही त्यांना जाहीर झालाय. सुषमा स्वराज अवॉर्ड मिळालाय. अवॉर्डची लिस्ट खूप मोठी आहे, पण अवॉर्डपेक्षाही खूप मोठं समाधान त्यांना या कामामुळे मिळतं. जाणून घेऊया त्यांच्याचकडनं त्यांच्या कामाबद्दल. नमस्कार भाग्यश्रीताई.
1: नमस्कार.
0: तुम्ही खरं तुमचं बालपण कुठल्या जिल्ह्यात गेलं किंवा कुठल्या गावात गेलं?
1: माझं माहेर कराड. मी कराडचे असल्यामुळं कृष्णा कोयनेच्या संगमावर माझं बालपण गेलं आणि आई वडील माझे दोघंही शिक्षकी पेशातले असल्यामुळं सामाजिक बांधिलकीची जाणीव लहानपणापासूनच मनामध्ये रुजवली गेली.
0: बर, आणि मग लग्नानंतर तुम्ही धुळ्यात आलात का?
1: हा, लग्नानंतर माझं लग्न डॉक्टर अभय कुलकर्णी जे पेडियाट्रिशियन आहेत त्यांच्याशी झालं आणि सामाजिक जाणीव जी मला लहानपणापासून होती ती मला पुढे कामामध्ये काहीतरी करायची इच्छा होती, काहीतरी वेगळं समाजासाठी केलं पाहिजे ही भावना फार मनामध्ये होती आणि त्यालाच अनुरूप असा नवरा मला मिळाला. आणि समाजातील अतिशय खालच्या स्तरापर्यंतच्या लोकांशी रोज कॉन्टॅक्ट किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत असल्यामुळं त्यांचे प्रॉब्लेम्स आम्हाला लवकर लक्षात यायला लागले आणि त्या दृष्टीनं आम्ही दोघांनी मिळून हे सामाजिक कार्याला सुरुवात केली.
0: बरोबर आहे, पण फील्ड वर्क सगळं तुमचं आहे.
1: फील्ड वर्क मी
0: आणि तुम्ही प्रभुणे रामशास्त्री प्रभुण्यांच्या घराण्यातल्या ना?
1: रामशास्त्री प्रभुण्यांचं घराणं असल्यामुळं कदाचित रक्तातच असेल, पण ही जाणीव असल्यामुळं काहीतरी आपण समाजासाठी केलं तर तो जो आनंद आहे ना तो शब्दाच्या पलीकडचा आहे.
0: बरोबर. आणि तुम्हाला तुमच्या पतीचं सहकार्य मिळालं, पण ह्या मनोरुग्णांचं पुनर्वसन हे कसं तुम्हाला वाटलं करावंसं?
1: साधारण 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला एक महिला नगरपालिकेच्या तिथे अशी बघितली आणि ती वेडसर होती, तिला लोक त्रास देत होते, ती दगड मारत होती आणि हे सगळं बघत मी 2 मिनिटं उभी राहिले आणि मग माझं तिच्याकडे जेव्हा लक्ष गेलं तेव्हा असं लक्षात आलं की साधारण 9 महिन्याची ती प्रेग्नंट असावी आणि इतक्या वेड्या बाईला सुद्धा जेव्हा समाजामध्ये अत्याचार होतात तिला सोडलं जात नाही आणि मग हिच्यासाठी आता काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं. खरं म्हणजे त्यावेळी काहीही यातली माहिती नव्हती की हे काम नेमकं कसं करायचं किंवा या कामाचं पुढे आपल्याला काही बक्षिसं मिळतील किंवा काही अवॉर्ड्स मिळतील याची तर यात किंचितही जाणीव नव्हती. पण मी काहीतरी हिच्यासाठी केलं पाहिजे या भावनेनं मी कामाला सुरुवात केली आणि मग ती माझी पहिली पेशंट ठरली.
0: बर, मग तिला घेऊन आलात किंवा तिचं पुनर्वसन करताना पोलिसांना रिपोर्टिंग वगैरे करावं लागलं का?
1: प्रत्येक पेशंटचं आम्ही पोलिसांना रिपोर्टिंग करतो. याचं कारण की हा पेशंट जर अचानक गायब झाला असेल आणि नंतर जर त्यांचा परिवार शोधत आला तर ते पोलिसांना माहिती असलं पाहिजे की हा पेशंट कुठे आहे. आणि याचं सांगायला मला अतिशय आनंद होतो की याचा आम्हाला उपयोगही खूप होतो कारण असे अनेक पेशंट म्हणजे जवळजवळ 100च्या वर पेशंट बरे मनोरुग्ण हे बरे होऊन व्यवस्थित आपल्या परिवारात सुखरूपपणे परत सुद्धा गेलेले आहेत.
0: जवळजवळ 100-150 मनोरुग्ण ज्यांना तुम्ही पेशंट म्हणलात, मनाचे पेशंट, हे असे रस्त्यावरच्यांना उचलून हे सगळं काम करणं. बाबा आमट्यांचीच आठवण होते की त्यांनी कुष्ठरोग्याला आणलं आणि तिथपासून ते कार्याला मोठी सुरुवात झाली. पण श्रोते, मला आश्चर्य असं वाटतं की एखादी स्त्री म्हणते की मी ह्या पुनर्वसन करणाऱ्या महिलेचं तिला घरात आणणार. इतर सामाजिक कार्य करणं खूप सोपं आहे, पैसे देऊन टाकणं तर फार सोपं आहे, पण असं काम करणार त्याला कुठेही पतीने विरोध केला नाही आणि मागून तर उलट मदतच केली हे फार छान आहे, कौतुकास्पद आहे. त्यानंतर तुम्ही किती महिला म्हणजे कुठल्या कुठल्या महिलांचं, मुलांचं किंवा कुठल्या प्रकारचे मनोरुग्ण तुम्हाला दिसले?
1: आजपर्यंत तर जवळजवळ मी धुळे आणि धुळ्याच्या आसपासची जी छोटी छोटी खेडेगाव आहेत त्या सगळ्या गावांमधले जवळजवळ 200च्या वर मनोरुग्णांचं पुनर्वसन करण्यात यश आलेलं आहे. प्रत्येक पेशंट हे माझ्यासाठी एक आव्हान असतं, पण त्या पेशंटसाठी मी जेव्हा तयारी करते की काय याला कशा पद्धतीनं हँडल करायचं ही तयारी करून मी जात असते आणि आजपर्यंत सुदैवानं एकाही पेशंटनं माझ्यावर उलटा हल्ला केलेला नाहीये. मनोरुग्णाने माझ्यावर उलटा कधी हल्ला केलेला नाही. ते जगातल्या सगळ्या शिव्या मला त्यांच्याकडून कळलेल्या आहेत, पण माझ्याशी ते खूप व्यवस्थित वागतात. त्यांच्यामध्ये असलेला एक माणुसकीचा जो धागा असतो तो मला बरोबर सापडतो आणि मग कुठेतरी ते माझ्याशी कनेक्ट होतात आणि मग माझं सगळं ऐकायला लागतात आणि मग अशा पद्धतीनं मी त्यांचं उचलून पुनर्वसन करू शकते.
0: बरोबर, कारण हे सगळे दुखावलेले जीव त्यांना काही समजत नसतं आणि ते रस्त्यावर असतात, ते माणसाशी बोलायला पण तयार नसतात. मी असं ऐकलं की ते दगड बिगड पण मारायला कमी करत नाहीत.
1: हो हो, दगडही मारतात काही. एका तर एकाजवळ तर चाकू होता आणि मी त्याला जेव्हा अम्ब्युलन्समध्ये घेतलं त्यावेळी तो मला म्हणला माझ्याकडे चाकू आहे. तर मी त्याला विचारलं हसून, म्हटलं काय करणार आहेस, मारणार आहेस का मला? तर मला तो म्हणाला, त्याचं वाक्य मी कायम लक्षात ठेवेल, तो मला म्हणाला नाही आता मला मारायची गरज नाही, आता मी सुरक्षित आहे. म्हणजे अशा अर्थानं त्यांना तो चाकू माझ्याकडे दिलेला होता. त्याला एवढं नक्की कळलं होतं की आता मला कुणाची भीती नाहीये, आता मी खूप सुरक्षित ठिकाणी जाणार आहे. हा विश्वास त्याला माझ्याबद्दल वाटला, हेही माझ्या कामाचं क्रेडिट आहे.
0: पण हा महिलांचंच पुनर्वसन केलं की तुम्ही हा मनोरुग्ण म्हणलात, त्यामुळे पुरुषांचंही?
1: पुरुषांचं आणि महिलांचं. कारण मनोरुग्ण ही एकदा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कॅटेगरी करून चालतच नाही. त्याला गरज असते की समाजातल्या चांगल्या प्रवाहात त्याला आणण्याची, आणि त्यामुळे तो ज्या इतक्या वाईट परिस्थितीत असतो त्यामुळे त्यांना उलट पुरुषांना तर करणं खूप अवघड असतं खरं म्हणजे. कारण ते धावतात पळतात, त्यांच्या मागे पाठलाग करावा लागतो. आणि हे सगळं मी तितक्याच जोरानं सगळं करत असते. जेव्हा तो पेशंट उचलून आम्ही अम्ब्युलन्समध्ये टाकतो तेव्हा निम्मा जीव भांड्यात पडतो, आणि उरलेला जीव भांड्यात पडण्यासाठी जेव्हा तो पेशंट बरा होतो आणि परिवारात आपल्या सुखरूपपणे परत जातो, तो तर आमच्यासाठी दिवाळीसारखा आनंदाचा क्षण असतो.
0: बरोबर. एक आठवतंय मला की तुम्ही कुठल्या तरी एका राजस्थानी पेशंटला म्हणजे मनोरुग्णाला असंच पुनर्वसन केलं आणि मग पोलिसांनी राजस्थान काय आहे ती स्टोरी?
1: एक होता, तो रेल्वेतनं पडलेला होता अंमळनेरला, आणि त्याला पोलिसांनी आणून इथल्या सिव्हिल हॉस्पिटलला ठेवलेला होता. आणि तिथून मग तो फक्त स्वतःचं नाव सांगू शकत होता, बाकी काहीच त्याला सांगता येत नव्हतं. तर मी सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीनं मला उपयोग होतो आणि मी त्याचा व्हिडिओ बनवला. आणि ज्या ज्या गावांना अंमळनेरनं ती जी ट्रेन होती, ती ट्रेन ज्या ज्या ठिकाणी थांबते त्या सगळ्या गावांना एक एक रिलेटिव्ह किंवा कोणीतरी शोधून तो मी व्हिडिओ टाकला. आणि खूप तोकडा प्रयत्न होता, म्हणजे मनात कुठेतरी वाटत होतं की याचा काही फार उपयोग होणार नाहीये.
0: पोलिसांनी काय मदत केली?
1: पण पोलिसांनी त्या दिवशी मला अशी मदत केली की मॅडम तुम्ही, आम्ही पण सगळीकडे आमच्या पोलीस स्टेशनला हे व्हिडिओ टाकतो आहोत, आणि कुठेतरी मिसिंगची जर केस असेल तर आपल्याला नक्की शोध लागेल. त्या पद्धतीनं जयपूरची एक मिसिंगची केस होती आणि पोलिसांनी मला लगेच कॉन्टॅक्ट करून दिला. आम्ही फॅमिलीपर्यंत पोहोचू शकलो, त्याची आई आणि बहीण त्याच्यावर अवलंबून होते. त्यांना मी, त्यांचा अर्थात परिस्थिती खूप नाजूक होती, तर रेल्वेच्या तिकिटाचे पैसे सुद्धा मी पाठवले आणि ते आले. आणि मग मी इथून स्वतंत्र गाडी करून दिली आणि आई बहीण आणि हा पेशंट सुखरूपपणे जयपूरला पोहोचवून दिले.
0: अरे वा. आणि त्या पहिल्या पेशंटला ज्या प्रेग्नंट होती तिला तुम्ही उचललात, तिचं पुढे काय झालं 20 वर्षानंतर? त्याचं काय फीडबॅक वगैरे आहे का? तिला डिलिव्हरी झाली का?
1: म्हणजे एवढं कळलं होतं की तिला मुलगा झाला आहे आणि ती बरी झाली आहे. पण तिथेच ती राहतीये, माऊली फाउंडेशन म्हणून जी आहे नगरला, तिथेच ती राहतीये. कारण बऱ्याचदा होतं काय की समाजामध्ये हे अशा पद्धतीनं राहिलेल्या बायकांना तरी परिवार असला तरी परत घेत नाही. त्यांनासाठी आम्हाला खूप कन्व्हिन्स करावं लागतं. पण त्यांना कोणी वापरलं असेल या शब्दात ते आम्हाला सांगतात, आणि रक्ताचं नातं सुद्धा काही वेळा आश्चर्य वाटतं की ते स्पष्ट आम्हाला सांगतात नाही आम्ही यांना घरी नेऊ शकत नाही. आणि मग आमच्या पुढे मोठा प्रश्न असतो. पण आम्ही बऱ्याचदा चोपड्याला मानवसेवा तीर्थमध्ये त्यांना ठेवतो, तिथेच सांभाळतो. अजून आमच्या काही संस्था आमच्याशी कनेक्टेड आहेत, तर तिथे आम्ही काही या बायकांची व्यवस्था करतो. आणि सांगायला मला आनंद वाटतोय की एक 22 वर्षाच्या मुलीचं मागच्या महिन्यामध्ये आम्ही लग्न सुद्धा लावून देऊ शकलो, की जी रस्त्यावर होती, 4 वर्ष रस्त्यावर होती आणि परिवारानं तिला स्वीकारायला नाही सांगितलं. आता अख्खं आयुष्य हिचं कसं जाणार हा प्रश्न आमच्या पुढे होता, आणि मग आम्ही तिचं लग्न लावून दिलं. आज ती सुखात संसार करते आणि हा आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
0: बरोबर. जसं अनाथांची माय सिंधुताई सपकाळ म्हणतात, तसं आपल्या भाग्यश्रीने, नावातच भाग्यश्री आहे, लोकांचं भाग्य उचलायला तुम्ही खूप मोठं काम करताय आणि त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करायला लागते. तुमच्याबरोबर कोण कोण असतं? म्हणजे एकटं तुम्ही गाडी घेऊन धावता की कोण असतं?
1: माझ्याबरोबर एक तर माझा सहकारी असतो, किरण पाटील असतो, चंदू नेरकर आणि नमुवेल, ज्याची मी अम्ब्युलन्स हायर केलेली आहे. आजपर्यंत 200 वर सगळे मनोरुग्ण हा नमुवेल घेऊन जातो. आणि सांगायला मला त्याचंही कौतुक वाटतंय की तो इतके अवघड पेशंट असतात, शिव्या देत असतात, दगड मारत असतात, त्यांना इथून चोपण्यापर्यंत न्यायला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. पण तो खूप पेशन्सनं त्यांना घेऊन जातो, त्यांना वाटेत चहा देणं, त्यांना वाटेत खायला घालणं, आणि सुखरूप तिथपर्यंत पोहोचल्यावर दर अर्ध्या अर्ध्या तासानं माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं, आणि एकदा पोहोचल्यानंतर तिथून व्हिडिओ कॉल करून नरेंद्र पाटील, जे चोपड्याचा आश्रम चालवतात, त्यांच्या ताब्यात पेशंट दिल्यानंतर दादांशी माझं बोलणं करून देणं, हे सगळं तो अगदी आनंदानं करतो. खरं म्हणजे नुसतं पैशासाठी काम करणारी माणसं बरीच असतात, पण हा वेगळा मुलगा याच्यासाठी याचं कौतुक करावं असं वाटतं की हा नुसतं पैशामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पेशंट नीट नेणं हे त्याच्यासाठी जास्त महत्वाचं आहे.
0: मला एक तुमचं खूप चांगलं आवडलं की तुम्ही त्या मनोरुग्णांना पेशंट म्हणताय, कारण सारखं मनोरुग्ण म्हणून सुद्धा त्यांना हिणवल्यासारखं वाटत असेल.
1: वाईट वाटतं, म्हणजे मी बऱ्याचदा असं बघितलंय की काल सुद्धा मी एक पेशंट बघायला गेले होते नांदगावला, तर त्यांना मी काही वेडी आहे का असं जर कोणीतरी मला वेडं म्हणताय असं म्हणलं की त्यांना खूप वाईट वाटतं. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की नाही, जसं पायाला जखम झाली आहे ना तसं तुला थोडीशी जखम झाली आहे, ती आपण दुरुस्त करायची आहे. आणि अशा अर्थानं आम्ही त्यांना मनोरुग्ण न म्हणता पेशंट म्हणतो.
0: वा, आणि इतर भाषेतले पण काही असू शकतील, त्यावेळे काय करता?
1: बऱ्याचदा आम्ही एकदा खाणाखुणा करून सांकेतिक भाषेमध्ये तिला कसं असतं, माणूस की एकदा दाखवतीये कोणीतरी म्हणल्यानंतर भाषा काही वेळा बाजूला पडते, आणि ही कोणीतरी माझ्यासाठी आली आहे, ही माझ्या जवळची आहे आणि हिच्यापासून मला काही त्रास नाहीये, असं सुद्धा बऱ्याचदा झालेलं आहे की ती काय बोलतोय किंवा ती पेशंट काय बोलतीये मला कळत नाही, मी काय बोलते तिला कळत नाही. अशी एक पश्चिम बंगालमधली मुलगी आलेली होती आणि तिला सुद्धा मी यशस्वीपणे चोपड्याला पोहोचवलं आणि आता तिचा परिवार सापडलाय, ती परिवारात सुद्धा सुखरूपपणे परत गेली आहे. आणि या सगळ्या केसमध्ये भाषेची अडचण आम्हाला कुठेही आली नाही आणि आम्ही मानसिकदृष्ट्या दोघी जणी कनेक्ट झालो आणि खाणाखुणा करून आम्ही एकमेकींशी बोलत होतो आणि तिला मी यशस्वी म्हणजे पूर्णपणे बरी करण्यात यशस्वी झाले.
0: अरे वा, म्हणजे अगदी लहान मुलांपासून मुलींपासून तर स्त्री पुरुषांपर्यंत अगदी आजी आजोबांपर्यंत अनेकांचं पुनर्वसन, 200 लोकांचं पुनर्वसन ही सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे. तुम्ही ज्यांच्या आश्रमामध्ये पाठवता त्यांना बरीच मदतही करता असं ऐकलं, तुमचं काहीतरी अक्षय धान्य बँक हो, त्याविषयी थोडं सांगा.
1: समाजामध्ये हे काम जेव्हा जसं लोकांना माहिती व्हायला लागलं तर लोक मला म्हणायचे आम्हाला काहीतरी करायचंय, आम्हाला देणगी द्यायची आहे. पण माझं एक तत्व आहे की मी माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी समाजासाठी करत राहणार आणि माझी नैतिक जबाबदारी समजून मी हे काम करते. त्यामुळे मग लोकांचंही नाराज करायला नको म्हणून मग माझ्या डोक्यात अशी एक आयडिया आली की आपण अक्षय धान्य बँक सुरू करावी, ज्यांना जे द्यायचंय ना तुम्ही धान्य रूपानं द्या. आणि समाजात अशा अनेक तळमळीनं काम करणारे संस्था आहेत, त्या संस्थांपर्यंत धान्य ही अत्यंत निकडीची गरज असते आणि सतत लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे गहू तांदूळ तुम्ही द्या आणि ते दिल्यानंतर मी लोकांना आवाहन करते की तुम्ही मुठभर द्या आणि त्यामध्ये मी भर घालते व्याज म्हणून, आणि मग ते धान्य अशा प्रत्येक समाजसेवी संस्थाला दर महिन्याला आम्ही पोहोचवतो. आणि अशामध्ये पोहोचवत असताना बऱ्याचदा असा अनुभव येतात की नाही मॅडम आम्हाला पैसेच द्यायचे, तेव्हा मी त्या संस्थांचा कॉन्टॅक्ट करून देते आणि त्यांना सांगते तुम्हाला जे द्यायचं असेल तुम्ही स्वतः त्या संस्थेमध्ये जा आणि तुम्हाला जे द्यायचं आहे ते समाधान पण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तिथे जाऊन तुम्ही धान्य देऊ शकता.
0: अरे वा, अनेक माणसाला त्यामुळे जोडलं जातं. एकही पैसा तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही. समाजात श्रीमंत माणसं खूप असतात, ते एकदा देणगी दिली की त्यांचं काम संपलं असं वाटतं, पण तुम्ही स्वतः याच्यासाठी झटता, श्रम घेता, कष्ट घेता आणि पैसेही खर्च करता. तुमचं स्लोगन काय आहे?
1: मुखी घास घेता करा हा विचार, उपाशी कुणी ना आता झोपणार. या एका स्लोगननं मला सुचलं की आपण अक्षयधान्य बँक चालवावी. मी मुठभर द्या म्हणून सांगते, लोक पोतभर आणून देत आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि विश्वासावर ही बँक चालू आहे. म्हणूनच तिचं नाव अक्षय धान्य बँक ठेवलंय. ही बँक अशी चालू राहणं हे लोकांच्या हातात आहे आणि लोकांना मी यानिमित्तानं आवाहन करते की तुम्ही अजूनही आपल्या घरात काही कार्यक्रम असतील तर त्यानिमित्तानं धान्य बँकेत धान्य द्या आणि देण्यातला आनंद घ्या.
0: अगदी अगदी, त्यामुळे अनेक या आश्रमांना या स्वरूपामध्ये धान्य पोहोचवलं जातं. वैद्यकीय मदत तर तुम्ही करताच, अँब्युलन्सनी हे पेशंट मनोरुग्ण पोहोचवणं, त्यांचा फीडबॅक घेणं, पोलीस मित्र तर तुम्हाला पोलीस मित्र म्हणून अवॉर्डही मिळालाय, बरोबर आहे ना?
1: हो हो बरोबर.
0: आणि गावातले पोलीस तुम्हाला खूप आदराने वागवतात की सगळ्यात मोठं समाजकार्य हे तुमच्या हातून होत असतं. आता पुढे काय करणार तुम्ही की हे काम चालू ठेवणार?
1: खरं तर जसं बाबा आमटे म्हणले होते ना की ज्या दिवशी कुष्ठरोग आश्रम बंद करावा लागेल तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल. खरं म्हणजे समाजामध्ये एकही कुष्ठरोगी असायला नको ही त्यांची भावना होती. आज ते माझ्या वडिलां म्हणजे मी तर त्यांना खूपच मानते, माझ्या या क्षेत्रातले ते माझे गुरु आहेत. तसंच मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सांगते की ज्या दिवशी हा मनोरुग्णांसाठीचा आश्रम आम्हाला बंद करावा लागेल तो आमच्यासाठी आनंदाचा दिवस असेल. पण दुर्दैवानं असं होत नाहीये. समाजामध्ये अनेक महिला किंवा पुरुष असे मनोरुग्ण दिसतात फिरताना. मी लोकांना आवाहन करते की जास्तीत जास्त माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं तरी मी नक्कीच करत राहणार आहे, कारण यातला जो आनंद आहे ना तो कशातच दुसऱ्यातून म्हणजे कशात दुसऱ्या गोष्टीत मिळत नाही. आणि समाजासाठी काही करणं किंवा जेव्हा तो पेशंट मनोरुग्ण बरा होतो आणि आपल्या परिवारात परत जातो ते कुठल्याही अवॉर्डपेक्षा जास्त आनंद मला देतं आणि हे कार्य मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार आहे.
2: अरे वा, तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला आता मदतीला सुद्धा समाजातले अनेक लोक येतात, असं काम पुढे चालू राहील आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. लोक नुसतं बघतात म्हणतात अरे रे म्हणून पुढे जातात, पण त्याला स्पर्श करणं, त्यांना उचलणं, त्यांच्याशी बोलणं आणि पुनर्वसन करणं हे सगळे टप्पे तुम्ही छान पार पडता. आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
1: धन्यवाद
2: धन्यवाद. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारीत.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते हरवलेल्या रानवाटा या विषयावर. मंडळी, असं म्हणतात की आपल्याला सुखानं जगायचं असेल तर भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करू नये, वर्तमान आपल्या हातात असतो, वर्तमानात आनंदात जगावं, ना कालचं दुःख ना उद्याची चिंता. तसं तर हे खरंच आहे, पण काय होतं, कधीकधी भूतकाळातल्या आठवणींचा कप्पा अचानक उघडला जातो. जणू एखादी सुगंधी कुपी अचानक उघडली जावी आणि त्यातल्या सुगंधाचा दरवळ सगळीकडे पसरावा. तसं होतं, मग दोन चार दिवस मन त्याच धुंदीत विहार करतं. ध्यानी मनी नसतानाही जणू कालचक्र उलट फिरतं आणि शरीर जरी वर्तमानात असलं तरी मन मात्र त्या काळात विहार करून येतं. झालं असं की परवाच्या दिवशी अचानक आमच्या गावी खूप दिवसांनी जाण्याचा योग आला. खरं तर खूप वर्षांनी शहरातले पाहुणे माझ्याकडे आले आणि त्यांनी त्या गावाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. आता रस्ता चांगला झाल्यानं अर्ध्या तासातच तिथं पोहोचता येतं. मग काय, सकाळी सकाळीच पोहोचलो तिथं. तिथं जाताना एक अनामिक हुरहुर मनात होती. कसं असेल हे माझं गाव, आता ओळखेल का ते मला? या गावात जो विश्वास नावाचा छोटा मुलगा काही वर्ष वावरला, त्याच विश्वासला आता हे गाव स्वीकारेल? बरोबर आहे, त्यानं नाहीही ओळखलं तर त्याला कसं तोष देता येईल. मी तर आता अंतर्बाह्य बदललो आहे. बालपणीचा निरागस चेहरा, काळे कुरळे केस, बालपणीचा अवखळपणा, हुंदडणं, सगळं काळाच्या उदरात गडप झालं आहे. ती शेतं, ती झाडं, शेतातली ती विहीर की जिच्या थंडगार पाण्यानं माझी कितीतरी वेळा तहान भागवली होती, ती सगळी मला ओळखतील? मला म्हणतील का, ये खूप दिवसांनी आलास, विसरला होतास का रे आम्हाला? मंडळी, खरं तर मी त्यांना विसरलेलो नसतोच. विसरणं शक्यही नसतं. मनाच्या एका कोपऱ्यात ती सगळी मंडळी सुखानं राज्य करीत असतात. काळरूपी दिवसांचे पक्षी भुरकन उडून गेलेले असतात. आठवणींची फुलं सुकली असली तरी त्यातील मंद मंद सुगंध कधीतरी वेड लावतो. अशा वेळी मोहम्मद रफींच्या एका सुरेख गाण्याच्या ओळी आठवतात. याद न जाए बीते दिनों की. पण काळाच्या ओघात ती शेती विकली गेली असल्यामुळे त्या गावाला जाण्याचं काही कारण उरत नाही. म्हणून खूप वर्ष त्या गावाला गेलो नाही एवढंच. पण शेती विकली तरी आठवणी थोड्याच विकल्या जातात, त्या तर अनमोल असतात. खरं तर अशा बाबतीत परमेश्वराचे आभार मानावे तेवढे कमीच, कारण सगळ्याच गोष्टी विकाऊ असलेल्या या जगात आठवणी, सुखदुःख, प्रेम, भावभावना यासारख्या गोष्टी विकता किंवा खरेदी करता येत नाहीत. जर त्यांची खरेदी विक्री होतच असेल तर त्या खऱ्या तरी कशा म्हणायच्या. पण एक गोष्ट मात्र किती छान आहे, या आठवणी ही सुखदुःख वाटून घेता येतात, त्यातून आनंद देता आणि घेता येतो. काळाच्या ओघात सगळ्या गोष्टी किती बदलतात. माझं शेत बघायला म्हणून गेलो, नदीकाठी असणारं
एक सुपीक शेत होतं माझं. त्या शेतात कधी केळी, कपाशी, मिरची, तर कधी ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा अशी पिकं घेतली जायची. पण आता ती काहीच नव्हती. ज्यानं कोणं ती शेती घेतली होती त्यानं मोसंबीचा बाग लावला होता. मला आठवतं, या शेताच्या कोपऱ्यावर एक जुनं कवठ्याचं झाड होतं, उंचच उंच असं. कधीकधी पहाटे शेतावर गेलो की ते कवठ्याचं झाड आपली पिकलेली कवठं मला बक्षीस म्हणून द्यायचं. मला कोण आनंद व्हायचा. पण आता गेलो तर ते कवठ्याचं झाड कुठेच दिसलं नाही. शेताच्या एका बांधावर तिथल्या एका माणसानं एक झोपडीवजा घर बांधलं होतं. त्याला मी त्या कवठ्याच्या झाडाबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, मी हे शेत घेतलं तेव्हापासून मला कुठेही तुम्ही म्हणता तसं कवठ्याचं झाड दिसत नाही. आम्ही इथे 35 वर्षांपासून राहतो आहोत. मी मनात सरकलो, ते कवठ्याचं झाड काळाच्या ओघात नष्ट झालं असेल का, की ते कोणी तोडलं असेल, काहीच सांगता येत नाही. माणसांची जुनी पिढी जशी नष्ट होते तशीच झाडांची जुनी पिढी नष्ट होत असेल का. आजूबाजूला आणखी कोणाकोणाची शेतं होती. कुठे हिरवागार मका डोलत होता तर कुठं सूर्यफुलं दिमाखानं जागी होऊन सूर्याकडे एकटक बघत होती. एखाद्या आम्रवृक्षाचा मोहर वातावरण मंद सुगंधित करत होता. काही झाडांवर नुकत्याच आलेल्या छोट्या छोट्या कैऱ्या कुतूहलानं जगाचं निरीक्षण करताना वाऱ्यावर डोलत होत्या. तिथे असणाऱ्या मोसंबीच्या बागेत एक चक्कर मारून आलो. कुठून तरी मोगऱ्याचा सुगंध आल्यासा वाटला. पण बघतो तर मोगऱ्याची झाडं किंवा रोपं कुठंच दिसत नव्हती. त्या मोसंबीच्या झाडांना शुभ्र धवल फुलं आली होती. त्या फुलांचाच हा सुवास मला मोगऱ्याच्या सुगंधाची आठवण करून देत होता. निसर्गाचं वैभव अशा रीतीनं बहरून फुलून आलं होतं. आभाळ माया आणि धरित्रीची माया एकत्र आली की असा कुबेराचा खजिना तयार होतो. रंग रूप गंधाची लयलूट होते. तुमच्यासाठी तो खुला असतो. पाहिजे तेवढा लुटा, त्याचा आनंद घ्या. माझ्याबरोबरचे पाहुणे शेतीचा बदललेला भाव विचारण्यात मग्न होते आणि मी निसर्गाचं बदललेलं रूप निहाळण्यात. त्या शेताच्या पुढे आमचं आणखी एक शेत होतं. त्या शेताच्या प्रवेशद्वाराजवळ एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं. त्या झाडाच्या 30-40 फूट पुढे एक विहीर होती. या विहिरीला बारमाही पाणी असायचं. तिला तळाशी जिवंत झरे होते. उन्हाळ्यात पाणी जरा कमी व्हायचं पण पावसाळ्यात हीच विहीर पाण्यानं गच्च भरून जायची. अगदी हातानं बादली बुडवून पाणी घेता येईल इतकं पाणी तिला असायचं. पण मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे ना ती विहीर आढळली ना ते चिंचेचं झाड. ती शेतीसुद्धा दुसऱ्या कोणीतरी विकत घेतली होती. मी त्या माणसाला भेटलो, त्याला ओळख सांगितली. त्याला म्हटलं, अहो एकेकाळी ही आमची शेती होती. इथे या त्या जवळच तिथे त्या कोपऱ्यावर एक चिंचेचं झाड होतं हो आणि एक छानशी विहीर होती त्याच्याजवळ. पण त्या माणसालाही चिंचेचं झाड आठवेना. बघा काळ सगळ्या खुणा कशा पुसून टाकतो. त्या विहिरीच्या जागी मात्र एक प्रचंड मोठी विहीर बांधून काढलेली आढळली. तिच्यावर आता पाण्यासाठीची इलेक्ट्रिकची मोटर बसवलेली होती. पूर्वी याच ठिकाणी असलेल्या विहिरीवर आमची मोट चालायची. ढवळ्या पवळ्याची जोडी मोट ओढायची. पाणी खळाळत बांधातून पिकाकडे धावत जायचं. मोटेच्या चाकाचा कुई कुई असा आवाज यायचा. साधी माणसं या चित्रपटातल्या माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं या गीताची आठवण यावी
तसं ते दृश्य असायचं, पण काळाच्या ओघात सगळंच बदललं. मग गावात गेलो. दक्षिणेकडून गावात प्रवेश करताना डाव्या बाजूला कोपऱ्यात आमची शाळा होती. एकेकाळी सुंदर कौलारू असणारी ही शाळा आज तिचं रंगरूप बदललेलं दिसत होतं. तिच्या आजूबाजूला दोन तीन छोट्या खोल्या निर्माण केलेल्या होत्या. याच शाळेनं मला लहानपणी घडवलं होतं. तिथंच बसून सुरुवातीचे धडे मी गिरवले होते. बालमित्रांना गोष्टी सांगितल्या होत्या, त्यांच्याबरोबर खेळलो होतो, भांडलो होतो. सगळ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. जिथं आमचं घर होतं ती जागा आता उघडी बोडकी पडली होती. एकेकाळी इथंच बालपण गेलं होतं. खूप साऱ्या आठवणी त्या जागेशी निगडीत होत्या, पण आता त्या जागेची झालेली अशी अवस्था पाहवत नव्हती. पुढे मागे प्रशस्त अंगण, दोन दारं, लाकडी छत असलेलं मातीचं ते प्रसन्न घर खऱ्या अर्थानं मातीला मिळालं होतं. त्याची अवस्था बघवत नव्हती. गावाच्या बाहेरच्या वेशीजवळ मारुतीचं एक मंदिर होतं. मंदिराभोवती एक उंच असा पार होता. त्या मंदिराच्या बाहेर एक मोठं पिंपळाचं झाड होतं. गावकऱ्यांनी मंदिर मात्र आता नवीन बांधलं होतं. उघडा पार जाऊन आता बंदिस्त आवार निर्माण झालं होतं. आणि मंदिराच्या बाहेर असणारा तो प्राचीन पिंपळ वृक्ष तो देखील आता नव्हता. गावकऱ्यांनी त्याच्या जागी पिंपळाचं एक नवीन कलम केलेलं झाड लावलं होतं. ते झाड जणू मला सांगत होतं की अरे, असं वाईट वाटून घेऊ नकोस. बदल हा जगाचा स्थायी भाव आहे. या जगात नित्य नूतन अशी एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे बदल. तेव्हा असा निराश होऊ नकोस. जुनं जाऊन त्या जागी नवीन येणारच. त्या पिंपळाच्या झाडावर आलेली हिरवी सोनेरी कोवळी पोपटी पानं वाऱ्यावर सळसळत होती, मला आश्वस्त करत होती. दूरवर कुठेतरी रेडिओवर किशोर कुमारचं गाणं ऐकू येत होतं. ये जीवन है इस जीवन का यही है रंगरूप. तर मंडळी, अशा या आठवणी आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 247 पूर्ण नाम दशक 20 समास पहिला पूर्णापूर्ण निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। प्राणी व्यापक आहे, मन व्यापक आहे, पृथ्वी आप तेज व्यापक आहे, वायू आकाश त्रिगुण व्यापक आहे, अंतरात्मा मूळ माया व्यापक आहे, निर्गुण ब्रह्म व्यापक आहे, असं सगळंच व्यापक आहे। तर मग हे व्यापक पण एकसारखंच आहे का की त्याच्यामध्ये काही भेद आहेत? आत्मा आणि निरंजन इथेही अनुमान केलं जातं, आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन। श्रोता संशयात पडला त्यामुळे संशय वाढला, अनुमान धरून बसला। असा कसा बसला तो? अशी शंका आली तर तुम्ही गडबड करू नका, विवेक प्रकट करून अनुभव पहा। शरीरानुसार सामर्थ्यानुसार प्राणी व्याप करतो, पण मना एवढं चपळ दुसरं काही नाही। मनाचं हे चपळ पण आहे हे परिपूर्ण नाही, कारण ते एका वेळी एकाच विषयाचा अंगीकार करतं। हे चपळ पण एकदेशी आहे, पूर्ण व्यापकता त्याला नाही। पृथ्वीचा व्याप आहे त्यालाही सीमा आहेत। त्याचप्रमाणे आप आणि तेज हे देखील अपूर्ण आहेत, ते सहज दिसतं। वायू चपळ आहे असं समज आहे, पण तो सुद्धा एकदेशी आहे, त्याला मर्यादा आहेत। गगन आणि निरंजन हे पूर्ण व्यापक आणि सघन आहे असं म्हणतात, असा अंदाज केला जातो, पण तेही तसं नाही। त्रिगुण गुणक्षभिणी माया असं म्हटलं जातं। माईक आहे ते सगळं विलयाला जाईल, नष्ट होईल, त्यामुळे हे सगळं अपूर्ण आहे आणि एका वेळी एकाच स्थानी नसतं, त्याला पूर्ण व्यापक पण नसतं। आत्मा आणि निरंजन हे दोन्हीकडे नामाभिधान दिलं जातं। आत्मा आणि निरंजन या शब्दाचा प्रयोग ज्या संदर्भात असेल तसा अर्थ करावा। दोन्ही नावं पर्यायी आहेत। आत्मा म्हणजे अंतरात्मा। मन अत्यंत चपळ आहे तरी पण ते व्यापक नाही, केवळ शुद्ध अंतःकरण करून पाहावं म्हणजे समजेल। अंतराळात पाहिलं तर ते पाताळात नाही, पाताळात पाहिलं तर ते अंतराळात नाही, पूर्णपणे सगळीकडे असत नाही। पुढे पाहिलं तर मागे पाहता येत नाही, मागे पाहिलं तर पुढे पाहता येत नाही, डावीकडे पाहिलं तर उजवीकडे पाहता येत नाही, 10 दिशांकडे व्याप नाही। 4ही दिशांना निशाणं मांडली तरी ती एकाच वेळी कशी दिसतील? यासाठी तो प्रत्यय आपल्याला यायला पाहिजे। सूर्याला उदय आणि अस्त आहेत, म्हणून सूर्याचं प्रतिबिंब जसं घटात पडतं त्याप्रमाणे परब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा असा दृष्टांत देणं योग्य नव्हे। हा दृष्टांत काही पुरत नाही। ब्रह्माचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानसदोरीचा अनुभव प्रत्यास येतो, तो घेतो घ्यावा। आकाशाचा दृष्टांत त्यापेक्षा जास्त बरोबर आहे, योग्य तेवढ्या भागाचा विचार घेतला पाहिजे, नाहीतर आकाश आणि मन हे सारखंच मानावं लागेल, मात्र ते तर अशक्य आहे। गगन आणि मन हे समान कसे होतील? मननशील महाजन आहेत ते सगळं जाणतात। मन हे पुढे वावडं आणि सगळं रित पडतं, पुढे गगनाशी त्याचं साम्य कशाप्रकारे होईल? परब्रह्म देखील अचल आणि पर्वत देखील अचल, मात्र दोन्हीही एकच असं कसं म्हणता येईल? ज्ञान आणि विपरीत ज्ञान हे समान कसे होतील? याचा अनुभव मनन करून घ्यावा। ज्ञान म्हणजे जाणणं, अज्ञान म्हणजे जाणीव नसणं। विपरीत ज्ञान म्हणजे एकाऐवजी दुसरंच काही दिसणं। विपरीत ज्ञान म्हणजे भ्रम आहे हे जीवाला समजलं पाहिजे। द्रष्टा साक्षी अंतरात्मा आहे, जीवात्मा हाच शिवात्मा आहे। पुढे शिवात्मा आज जीवात्मा म्हणून जन्म घेतो, तोपर्यंत मी आत्मा ही जाणीव आहे, तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही। ईश्वरालाही ही जाणीव आहे, हे चांचल्य असल्याने त्यालाही अवतार म्हणून प्रत्येक युगात जन्म घ्यावे लागतात। त्यामुळे संभवामी युगे युगे असं वचन आहे। त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान हे वृत्तीने समान आहे, त्यांची स्थिती मीपणामुळे असल्यामुळे जाणीव रूपाने ते दोन्ही सारखेच होत। मीपणाविरहित अनुभव स्वरूप होणं हेच श्रेयकर आहे। ज्ञानाने एवढं ब्रह्मांड केलं, ज्ञानाने एवढं वाढवलं, नाना विकारांचं वळलेलं जे ज्ञान, मूळ माया एकोहम ही स्फूर्ती, हेच ज्ञान। ज्ञानाने अज्ञानाचा नाश करून ते ज्ञानही सोडून मीपणाविरहित असा केवळ अनुभव
स्वरूपस्थितीला पोहोचलं पाहिजे. म्हणजे देहब्रह्मांडीचं ज्ञान हे खरं ज्ञान विज्ञानरूप विदेहीपद प्राप्त व्हायला पाहिजे असं समर्थ सांगतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पूर्ण निरूपण नाम समास प्रथम समाप्त.

धर्मासारखा धर्म नाही, परंतु देव सगुणात आले हे मला कबूल नाही. म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या, देव जर निर्गुण निराकार तर राम कृष्ण शिव दत्त अशा एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला. पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थानं त्यांच्या घरी चौकशी केली, आहेत का घरात म्हणून. तेव्हा प्रत्येकजण निरनिराळी नावं घेऊन सांगू लागले. कुणी म्हणालं दादा घरात नाही आहेत, कुणी म्हणालं दामोदरपंत आत्ताच बाहेर गेले, कुणी म्हणालं रावसाहेब नाही आहेत घरात. हे सर्व जरी म्हटलं तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच आहे त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचं सगुणात झालंय. भगवंत सगुणामध्ये आला की जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचं मर्मच नाही कळलं. खरी तो सगुण उपासनाच करत असतो पण त्याला ते कळत नाही. आपले वेद उपनिषद ब्रह्मसूत्र त्यावरची भाष्य यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचं सुंदर चित्र तयार केलं. ही सगुण भक्ती आहे. सगुण उपासने वाचून मोक्ष मिळणार नाही. उपासना याचा अर्थ अगदी निकट असणं, उपास्याचा गुण अंगी आणणं. तुलसीदासाने रामोपासना अशी केली की ते स्वतः रामरूप बनले. तुळशीदासांचं रामायण ऐकत असताना मनुष्य तल्लीन होऊन जातो. रामरूप होण्यासाठी रामासारखं निस्वार्थी बनलं पाहिजे. रामानं जग माझ्याकरता आहे असं न म्हणता मी जगाकरता आहे असं म्हटलं आणि हा खरा परमार्थ आहे. एक पत्नी व्रत सत्यभाषण हे रामाचे दोन प्रमुख गुण होते. इतर अवतारातही महत्त्वाच्या गोष्टी आहेत परंतु सर्वात रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्शरूप आहे. रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय आणि अनुकरणीय आहे. रामचरित्र वाचताना सांगताना अथवा ऐकताना आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणं ही फार उच्च अवस्था आहे. भगवंत हवासा वाटणं यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणं किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणं हे भगवंताच्या हाती नाही तर ते संतांच्या हाती आहे. म्हणून सत्संगतीनं ते साधतं. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो. संत दसरा आणतात मग दिवाळी आपोआप मागे येते. आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे, ती काढून संत सन्मार्गाला लावतात तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आपली वृत्ती भगवंताकडं झाली. भगवंताच्या प्रेमामुळं ज्याला समाधान मिळालं तोच खरा भाग्यवान. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, आपण भेटलो आहोत अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये. वातावरणातला सुखद गारवा आणि एकंदरीतच बोलता बोलता

आता आपल्या शोला एक महिना पूर्ण होत आलाय आणि तुम्ही सगळेच खूप छान प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवता आहात. तुम्हाला हा कार्यक्रम आवडतो आहे हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवताय, त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे आभार मानते. आणि दर रविवारी वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते, वेगवेगळ्या लेखांचं अभिवाचन करत असते आणि अर्थातच ते सगळे लेख मी लिहिलेले आहेत. तर सुरुवात करूया सुप्रभात सगळ्यांना पुन्हा एकदा आणि सुरुवात करूया आजच्या लेखाला. आजच्या लेखाचं नाव आहे मायेची आठवण. हा लेख काही वर्षापूर्वी एका वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला होता, तेव्हा ऐकूया मायेची आठवण या लेखाचं अभिवाचन. गाडीतून उतरताना सनईचे सूर कानावर पडले आणि एकदम प्रवासाचा थकवाच निघून गेला. घराला दिलेला नवा रंग, त्यावरील विद्युत रोषणाई यामुळे छान शोभा आली होती. घरात सगळीकडे गोंधळ होता, कोण कुठे तर कोण कुठे. एकीकडे मुलांचा कल्ला तर दुसरीकडे नवऱ्या मुलीच्या खोलीतून गडबड गोंधळाचे आवाज येत होते. नवरीला सजवण्यात सगळ्या मैत्रिणी मग्न होत्या, पण या सगळ्यात महेशराव मात्र सर्व पाहुणे मंडळींकडे जातीने लक्ष देत होते, कारण हा सगळा कार्यभार त्यांना एकट्यालाच उचलायचा होता. सरलाताईंना जाऊन 15 वर्ष झाली, तेव्हापासून सगळं काही महेशरावांनीच केलं, मुलीचं शिक्षण आणि आता लग्न. मनस्विनी फक्त 10 वर्षांची होती, पण वडिलांनी आईची कमी कधीही जाणवू दिली नाही. दुसरं लग्नही केलं नाही. मुलीचं लग्न पारंपरिक पद्धतीने व्हावं अशी ताईंची इच्छा होती. त्याप्रमाणे अगदी सागर संगीत चाललं होतं सगळं. नातेवाईकांचा मानपान म्हणू नका की भेटवस्तू म्हणू नका, सगळं काही यथोचित सुरू होतं. 4 दिवस आधीच आचारी बोलवले होते, म्हणजे स्वयंपाकाची काळजी नव्हती. लाडू चिवड्याची पाकिटं बांधली जात होती. कन्यादान मनूचे काका काकू करणार होते. लग्नाच्या दिवशी मनू अगदी नक्षत्रासारखी दिसत होती. देवानं तिला रूप मात्र भरभरून दिलं होतं. पिवळी भरजरी 9वार साडी, त्यावर हिरवागार शेला, दाट काळ्या भोर केसांच्या खोप्यात सोन्याचं फूल, कपाळावर पेरलेली रेखीव चंद्रकोर, हातभर हिरवा चुडा आणि गालावर रुळणाऱ्या मुंडावळ्या. खरंच नवरी असावी तर अशीच. सगळा समारंभ छान झाला. व्याही मंडळींचे मानपानही झाले. वऱ्हाडी मंडळी तृप्त होऊन जेवले. निरोपाची वेळ जवळ आली तशी पोटात कालवा कालव सुरू झाली. निघताना मनूला भेटायला म्हणून आले तेव्हा अचानक माझं लक्ष तिच्या नाकातल्या नथेकडे गेलं. ती नथ तिच्या आईची होती. मी विचारलं तर म्हणाली, हो, ही आईचीच नथ आहे. ज्या वर्षी ती गेली त्याच्या आधी वटपौर्णिमेच्या दिवशी तिने ही नथ घातली होती. आई तिचा अंजिरी रंगाचा शालू नेसली होती. गळ्यात एकच पण ठसठशीत मंगळसूत्र होतं. हातात पाटल्या बांगड्यांची गर्दी होती. कानात मोत्याच्या कुड्या, पायात पैंजण जोडवी घातली होती. मी तिचं निरीक्षण करत बसले होते. तिने नथ घालायला घेतली तेव्हाच मी तिला म्हटलं, ही नथ खूप सुंदर दिसते ग तुला. त्यावर ती मला जवळ घेऊन म्हणाली, अगं तुझीच आहे ती, तुझ्या लग्नात मी स्वतःच्या हाताने घालेन तुला, घेशील ना घालून. मी सुद्धा पटकन हो म्हणाले होते. पण तेव्हा काय माहीत ग, ही वटपौर्णिमा आईची शेवटची ठरेल ते, म्हणून आज ही नथ आईचा आशीर्वाद समजून सासरी घेऊन जाणार आहे मी, असं म्हणत मनूने डोळे पुसले. हे सगळं ऐकून मला सुद्धा काहीसं भरून आलं. मोक्यानेच मनूला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि परतीच्या प्रवासाला लागले. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजचा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. भेटूया अशाच एका छानशा लेखासह आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अंतरंग.

0: नमस्कार श्रोते हो, आर्बिट्रेटर कृष्णभूषण महाशब्दे यांच्याबरोबर आपण गप्पा मारत आहोत लवाद आणि त्याच्या निर्णय प्रक्रियेबद्दल. सर, जर क्लेम आणि काउंटर क्लेम यासाठी फी न भरल्याने दिलेली स्थगिती जी असते ती तात्पुरती असते का त्याच्यात काय म्हणजे पर्याय असतो?
1: अशा प्रकरणामध्ये लवादाने दिलेली स्थगिती सुरुवातीला तात्पुरती असू शकते. जास्तीत जास्त 3 वेळेला संधी देऊनही जर का दोन्ही पक्षांनी या फीचा भरणा लवाद न्यायाधिकरणाकडे केला नाही तर लवाद न्यायाधिकरण सदरची लवाद प्रक्रिया रद्द करू शकतं.
0: ही प्रक्रिया जर लवाद न्यायाधिकरणाने रद्द केली तर पूर्वी काही फी भरली असेल मग ती परत मिळते का?
1: योग्य प्रश्न विचारला. जर का एखाद्या किंवा दोन्ही पक्षांनी ही लवाद प्रक्रिया लवाद न्यायाधिकरणाने रद्द करण्यापूर्वी काही फी भरली जर का असेल तर लवाद न्यायाधिकरण झालेल्या खर्चाचा हिशोब तयार करून दोन्ही पक्षांमध्ये जर काही रक्कम शिल्लक उरली असेल तर ती भरणा केलेल्या प्रमाणामध्ये परत करते.
0: मग अशा परिस्थितीत आर्बिट्रल अवॉर्डवर कोणाचा अधिकार राहतो?
1: अशा परिस्थितीमध्ये न भरलेल्या रकमेपोटी लवाद किंवा लवाद न्यायाधिकरणाचा त्या आर्बिट्रल अवॉर्डवरती अधिकार राहतो.
0: हो, पण या आदेशाविरुद्ध दोन्ही पक्ष न्यायालयात अर्ज करू शकतात का?
1: खरं तर ही फी भरली जर का नसेल तर त्यांनी लवादाविरुद्ध न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू नये, परंतु कायद्याने त्यांना अर्ज दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे.
0: पण मग अशा अर्जांवरती न्यायालय काय आदेश देतो?
1: न्यायालय अशी लवादाची ठरलेली फी कधीच रद्द करत नाही, फक्त दोन्ही पक्षांना ती उरलेली किंवा योग्य अशी संपूर्ण रक्कम न्यायालयामध्ये भरणा करण्यास सांगते आणि ती रक्कम भरल्यानंतरच ते आर्बिट्रल अवॉर्ड दोन्ही पक्षांना देण्याचा लवाद न्यायाधिकरणाला आदेश देतं.
0: जर ती रक्कम एखाद्या पक्षाला जास्त वाटत असेल तर न्यायालय काय निर्णय देते?
1: खरं तर लवाद किंवा लवाद न्यायाधिकरणाची संपूर्ण फी ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच सुनिश्चित केलेली असल्याने असा वाद उत्पन्न होऊ नये, परंतु काही वेळेला एखादा पक्ष या मुद्द्यावरून न्यायालयात अर्ज करू शकतो, परंतु अशावेळी न्यायालय त्या द्याव्याची व्याप्ती आणि एकंदर प्रक्रियेला लागणारा वेळ, इतर खर्च या सर्व गोष्टींचा परामर्श घेऊन फी निश्चित करतं आणि त्यानुसार रकमेचा भरणा न्यायालयामध्ये करण्याचा दोन्ही पक्षांना आदेश देतं, जो अर्थातच सर्वांवरती बंधनकारक असतो.
0: आणि जर आधीच दोन्ही पक्षांकडून न्यायालयात जास्त रक्कम भरली असेल तर मग परतावा मिळतो का?
1: होय, अर्थातच न्यायालयाकडून सर्व हिशोब तपासले गेल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक उरत असेल तर ती दोन्ही पक्षांना त्यांनी भरलेल्या रकमेच्या प्रमाणामध्ये परत मिळते.
0: श्रोते हो, आपण गप्पा मारत होतो कृष्णभूषण महाशब्द यांच्याशी लवाद या विषयावरती. पुन्हा आपण भेटणार आहोत

0: श्रोतेहो नमस्कार. सावित्री अभेकसच्या या आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज सुद्धा आणखीन एका अभेकसच्या सावित्रीला घेऊन मी आपल्या स्टुडिओत हजर झालेले आहे, खास रसिकांबरोबर त्यांचा संवाद साधण्यासाठी. मंडळी आज आपल्या इथे स्टुडिओत उपस्थित आहेत खास यावल इथून आलेल्या योगी ज्ञानेश्वर गुंजाळ मॅडम. त्या ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेट असून सुद्धा आपल्या रोजच्या प्रॅक्टिसबरोबर त्यांनी अभ्याकसचं शिक्षण घेऊन मुलांना ज्ञानदानाचं काम त्या सध्या पार पाडत आहेत. या दोन्ही आघाड्यांवर त्या कशा पद्धतीनं विहार करतात किंवा कशा पद्धतीनं हे सगळं त्या सांभाळत आहेत, अभ्याकसशी त्यांचा संबंध कसा आला, हे सगळंच त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया. त्यांचं आपण सुरुवातीला स्वागत करूया. योगीताई, खूप खूप स्वागत त्यांच्या कार्यक्रमात. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळ खान्देश, जळगाव जिल्हा, यावल तालुक्यामध्ये. माझं सासर आणि चोपड्याचं माझं माहेर आहे.
0: बरं. जसं मी आता सुरुवातीची ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही ऍडव्होकेट आहात, तर मुळात हा अभ्याकसकडे जाण्यापूर्वी हा प्रवास मला तुमचा नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की याची पार्श्वभूमी काय होती, म्हणजे घरात कोणी ऍडव्होकेट होतं किंवा तुम्हाला आवड होती, काय कसं घडलं?
1: आमच्या 7 पिढ्यात कोणी ऍडव्होकेट नव्हतं आणि स्त्रियांनी या फील्डमध्ये जाणं थोडं रिस्की वाटायचं की भांडकुदळ निघतात या अशा स्त्रिया, म्हणून असा गैरसमज असायचा. आमच्या 3-4 पिढ्यांपासून मुख्याध्यापक असण्याची परंपरा आहे, आजोबा वडील सगळे असण्याची. सो शिक्षण आणि शिकवणं हे अंगात आहे, रक्तात आहे. पण वडिलांचं स्वप्न होतं की कायदेचं नॉलेज असायला हवं प्रत्येकाला, आणि त्याने माणूस जो एक पाठीचा कणा ताट असल्यासारखा खंबीर उभा राहू शकतो, आजच्या जगात लढण्याची हिम्मत येऊ शकते, तर ज्ञान असावं. सो मुलगा जर मोठा असता, आम्ही 3 बहिणी आहोत, मी मोठी बहीण, भाऊ नाही, मुलगा मोठा असता तर वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं असतं, म्हणून मी त्यांचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडी धडपड केली आणि लॉचं शिक्षण मालेगाव आणि नाशिकमध्ये कम्प्लीट केलं.
0: अच्छा. बर. आणि मग आता हे शिक्षण पूर्ण करून किती वर्ष झाली आहेत?
1: मला साधारण 15 वर्ष झाली आहेत सनद मिळून, आणि माझी प्रॅक्टिस प्लस कंपनीची कामं आणि आता नोटरी ऍडव्होकेट म्हणून राज्यस्तरीय लेवलचं आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन करून एक सिलेक्शन झालंय.
0: क्या बात आहे, खूपच छान. मग आता सध्या कुठे प्रॅक्टिस करत आहात आपण?
1: माझं जळगाव जिल्हा आहे, सोबत संभाजीनगर आहे, अधूनमधून नाशिक भुसावळ इथली कामं असतात.
0: अरे वा,
1: साइड बाय साइड.
0: नक्कीच, हा खूप मोठा व्याप आहे अर्थात जसं तुम्ही सांगताय. आणि मग कायद्याचं शिक्षण घेणं हे वडिलांचं स्वप्न होतं, पण मग तुमचं काही वेगळं स्वप्न किंवा काही वेगळा विचार होता का?
1: मला माझ्यातले स्किल्स वडील म्हणायचे की ओळख आणि त्या मार्गाने चाल, तुला मी पॉइंट आउट नाही करणार की तू काय करावं म्हणून, पण शिक्षक माणूस फक्त मार्गदर्शन करतो.
0: बरोबर.
1: बोलण्याचं स्किल आहे तर दोनच फील्ड असतात, एकतर वकिली एकतर शिक्षक. सो शिक्षकाचा वारसा असल्यामुळे गुण आहेत तर आपण ट्युशन घेऊन मुलांना शिकवू शकतो, मात्र वकिली हे क्षेत्र असं आहे की जिथे ज्ञान दानासोबत न्याय दानाचं पण काम करणं किंवा न्याय मिळवण्यासाठी थोडं मदत करणं हेही गरजेचं आहे. त्यातल्या त्यात त्यांनी मला अनेक शिबिरांना लहानपणापासून जोडत राहिलेत.
0: बर.
1: RSS संघाला जोडलं.
0: बर.
1: मी संघाची शाखा लहानपणी घेतली
0: आणि
1: तरुण वयामध्ये शाखेला 1 वर्ष माझं समाजाला दान करावं म्हणून आपण देणं लागतो समाजाचं. सो RSS 85 मुलींची शाखा चालवली वर्षभर.
0: क्या बात आहे, खूपच छान. मग नक्कीच खूप एक छान, काय म्हणतो, एक शिस्तशीर बैठक तुमच्या एकंदर सगळ्या याला आहे, आणि याच्यामध्ये मला वाटतं संघाचं पण योगदान तितकंच मोठं
1: आहे.
0: मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायला आवडेल, ते म्हणजे की ऍडव्होकेटचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही वकिली सुरू केली, प्रॅक्टिस सुरू केली, मग ही प्रॅक्टिस आजता गायताही आपली सुरू आहे. लग्नानंतरही मग हा प्रवास पुढे कसा चालू होता?
1: लग्न करण्याच्या आधीच, म्हणजे आमची फौजी आहेत माझे मिस्टर, BSF ला आहेत.
0: अच्छा.
1: सो ते बघायला आले त्यावेळेला त्यांची अट होती मी तुला सोबत नेणार नाही, घर सांभाळावं लागणार. आणि माझी अट होती की मी घर सांभाळेल पण मी चूल मूल फक्त तेवढं राहणार नाही, मी माझ्या पायावर उभी राहील. आणि या दोघांच्या अटी शर्ती मान्य करून मग अरेंज मॅरेज झालेला आहे.
0: बरं.
1: सो त्यांनी पण मला सपोर्ट केला की तू शिक, तुझं जेही तू आतापर्यंत नॉलेज घेतलेलं आहे, मी सोबत पार्लर केलेलं आहे, शिवणकाम भरतकाम केलेलं आहे, मी हार्मोनियमचे क्लासेस वगैरे पण घेते, आणि मार्केटिंग मधल्या माझ्या 15-20 कंपन्यांमध्ये माझे बरेचसे वर्ष, 15-20 वर्ष माझे त्याच्यात गेलेले आहे मार्केटिंग फील्डमधले. सो ह्या सगळ्या मागचा माझा प्रवास बघून त्यांनी मला पुढच्या प्रवासाला सपोर्ट केला, मी अडवणार नाही.
0: खरंच खूप छान. आणि इतकं वेगवेगळ्या पातळ्यांवरती तुम्ही इतक्या समर्थपणे काम करतायत म्हटल्यावरती त्यांनी ते अडवण्याची गोष्ट कुठे तिथे आलेली नसेलच. आता मला पुढचा प्रश्न आपल्याला असं विचारायचा आहे, ते म्हणजे की अभ्याकस हे कसं सुरू झालं, कारण की इतकी वर्ष हे सगळं करत असतानाच अभ्याकस करावं हा आणखीन एक मोठा दुसरा व्याप आहे, तर मग ते का सुचलं?
1: हो, अभ्याकस हे नवीन संकल्पना ऐकण्यात आली मुलांच्या शाळांमध्ये, किंवा आता हे गणिताविषयी काहीतरी वेगळी टेक्निक आहे म्हणून मी माझ्या मुलींनाही शिकावं हा विचार आधी केला आणि त्यांना एका ठिकाणी क्लास लावलेत. बर, मात्र तिथे फी भरून 6 महिने वेळ देऊनही मला हवा तसा आउटपुट नव्हता मिळालेला. आणि त्यांचं कम्युनिकेशन बघितलं, ग्रुप बघितला, त्यातून मला हवा तसा आउटपुट नसल्यामुळे मी विचार केला की काय करावं. मग कल्पना आली वडिलांचं असं असायचं की आपण असं दुसऱ्याला नाव नाही ठेवायचं की इथे हे चांगलं नाहीये ते चांगलं नाही, त्यापेक्षा आपण स्वतः त्यात उतरायचं, आपल्याला काही चांगलं करता येतं का ते बघायचं.
0: बरोबर.
1: आणि मग ब्रेन ट्रेनची ऍड बघितली आणि युट्यूबवर व्हिडिओज बघितले, त्यानुसार मग यांना जॉईन झालो. आणि खरंच आश्चर्य पण वाटतं आणि समाधानही वाटतं की असा प्लॅटफॉर्म आहे हे आतापर्यंत का माहीत नव्हतं, इतकं मार्केटिंग फील्डमध्ये असून सुद्धा.
0: बर,
1: यांनी खरंच खूप सपोर्ट केलेला आहे, शिकवण्यापासून तर उभं राहण्यापर्यंतची, म्हणजे मानसिक तयारी करणं, तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं जगावं, कसं बोलावं, इथून सुरुवात झाली. पण गरज होती मुलींपासून आणि आता ती गरज आपल्या देशापासून तर इंटरनॅशनल पर्यंत गेलेली आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे मी महाराष्ट्र भरातही क्लासेस घेतेच, मात्र स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेमधले सुद्धा मुलं माझ्याकडे ऑनलाईन क्लासेस घेत.
0: काय बात आहे, खूपच छान. मला वाटतं अशा पहिल्या तुम्ही आहात की ज्यांच्याशी मी बोलते की ज्यांनी इंटरनॅशनल लेवलवरती आता क्लास सुरू केलेले आहेत. नक्की खूप छान प्रगती तुम्ही करत आहात, खूप छान वाटलं ऐकून. पण मग आता वकिलीचा व्याप आणि अबॅकसचे क्लासेस, मग त्या सगळ्या वेळा हे सगळं तुम्ही कसं सांभाळता?
1: एक करिअर आहे, एक पॅशन आहे, आवड आहे. मुलांशी कनेक्टिव्हिटी ठेवणं ही माझी आधीपासून आवड होती, शाखेपासून मला सवय लागली होती. समाजाचं देणं लागतो हे संस्कार आहेत. मग आपण बाहेर जाऊन दान धर्म, पूजापाठ नाही करू शकत, वेळात वेळ नाही काढू शकत. मग ही हा एक माध्यम असा आहे की स्वतःही प्रगती करू शकतो आणि मुलं म्हणजे पुढच्या आपला समाज आहे, पुढची पिढी ही आपला देश आहे.
0: बरोबर.
1: आजची लहान मुलं पुढचा देश आहे येणारा. जर यांना घडवलं, संस्कारक्षम बनवलं, तर कदाचित देश आणखीन दुरुस्त होईल. आपण बाहेर नाही काही करू शकत, रस्ते झाडणं किंवा दान धर्म करणं हे नाही करू शकत, पण या माध्यमातून शिक्षणही देणं होतंय, त्यांना घडवणंही होतंय, संस्कारही देणं होतंय, सोबत समर कॅम्प्स वगैरे घेणं, जेवढं देता येईल तेवढं. म्हणजे आपलं कामही चालतं, कामातून पोट भरतं, इनकम येते, घर परिवार चालतो. पण पॅशन असलं की आपण फ्रेश राहतो.
0: नक्की,
1: जिथे आवड असली ती.
0: नक्की, खूपच छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि दोन्ही गोष्टी तुम्ही खूप छान सांभाळत आहात हे तुमच्या बोलण्यात लक्षात येते, कारण की शांतपणे सगळं तुम्ही मांडताय, त्याच्यावरनच एक लक्षात येतं की कुठेही त्याची गल्लत होत नाहीये, प्रत्येक गोष्टीला तुम्ही व्यवस्थित न्याय देताय. मग आता ब्रेन ट्रेनशी जेव्हा तुम्ही जोडल्या गेल्यात, तेव्हा मग ते रुटीन कसं होतं, कशा पद्धतीने क्लासेस वगैरे सुरू झाले, तुम्हाला काही अडचणी आल्या का?
1: ब्रेन ट्रेनचे क्लासेस सरांनी आमच्या सगळ्यांसाठी फ्लेक्झिबल ठेवलेले आहेत. रात्रीचा जो वेळ आहे 9:30 ते 11 या वेळेमध्ये क्लास करणं सगळ्या स्त्रियांना लगभग पॉसिबल होतं. घरातली सगळी कामं आटोपून जेव्हा आपण निवांत होतो, कामाचं प्रेशर डोक्यावर नाहीये आणि अशा वेळेला काही नवीन शिकायचं म्हटल्यावर हुरूप येतो.
0: बरोबर.
1: सरांनी आमचा वेळ आणि त्यांचा वेळ असं दोघांचं मॅच करूनच आमचे क्लासेस घेतले, खूप सुंदर प्लॅटफॉर्म दिला. आणि नाईट क्लासेस अटेंड केल्यावर ऑनलाईन क्लासेस करूनही एवढं सुंदर काही आउटपुट मिळू शकतं हे कल्पनेच्या बाहेर आहे, पण ते घडून आणलं.
0: बरोबर.
1: अवघ्या नगण्य अशा जॉईनिंग फी म्हणूया किंवा आपण एनजीओचे मेंबर बनतोय म्हणून काही किट घ्यायचंय आपल्याला मुलांना शिकवायला, तेवढ्याच एका नगण्य फी मध्ये लाखो कमवू शकतो.
0: बरोबर.
1: बिना भांडवल, प्रत्येक बिझनेसमध्ये आपल्याला भांडवल, वेळ, जागा, पैसा गुंतवावं लागतो.
0: खरे.
1: पण सरांनी आम्हाला असं घडवलं ब्रेन ट्रेनने की समाजही आहे महत्वाचा, समाज सेवाही करायची पण पोटही भरायचंय.
0: हो.
1: तर आम्ही पैसे देखील कमवू शकतो आणि आम्ही 4 लोकांमध्ये मान सन्मानही कमवू शकतो, पुढची पिढीही घडवू शकतो.
0: नक्कीच, खूपच छान.
1: मला सोबत हेही सांगायचंय, अबॅकस जॉईन झाल्यानंतर मला अनेक अशा ऑफर्स पण आल्यात.
0: बर.
1: गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स पण आलेत. सो मी आश्रम शाळांमध्ये जाऊन 200 ते 250 विद्यार्थ्यांना प्रत्येकी बॅचनुसार आतापर्यंत साधारण 600 विद्यार्थ्यांपर्यंत आश्रम शाळेतल्या आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
0: बर.
1: अबॅकस वेदिक मॅथ्स.
0: अरे वा.
1: आणि 5 ते 6 शाळांमधल्या शिक्षकांना, आश्रमशाळेच्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलेली आहे अबॅकस आणि वेदिक मॅथ्सची.
0: बर बर.
1: आणि यानंतर पुढची जी आमची ब्रेन ट्रेनची संकल्पना आहे किंवा जी साखळी आहे रुबिक क्यूब, अबॅकस, रोबोटिक्समध्ये,
0: हो हो,
1: तर ही देखील आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये मला ती ऑफर मिळते. आणि सरांच्याच पेरलेल्या एका बीजमुळे आज तो वृक्ष होतोय. सो सोशल आणि गव्हर्नमेंट ह्या दोन्ही बेसिसवर, नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही बेसिसवर भगवंताची साथ आणि मोठ्यांचे आशीर्वाद, सरांचा सपोर्ट याच्याने झालंय. आणि मला हेही म्हणावं असं वाटतं की आमच्यासारखे जे खाणीमधले हिरेत, ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणू शकतो, अशा हिऱ्यांना परिवार काढतो बाहेर की चला बा तुमच्यात काहीतरी आहे, परिवार सपोर्ट करतोय.
0: बरोबर.
1: त्या हिऱ्यांना निकुंभ सरांसारखे गुरुजी मिळतात ना, ते पैलू पडतात की तुम्हाला व्हॅल्यू आहे, तुम्ही हिरे आहात पण तुम्हाला मार्केट व्हॅल्यू मिळवली पाहिजे, चार लोक तुमचं नाव निघालं पाहिजे. म्हणून सरांसारखी व्यक्ती ना शिकवत नाही नुसती की सर्टिफिकेट देणं, कोट ब्लेझर देणं, हे नाही करत आहे आम्हाला. आमची संस्था आम्हाला घडवते की तुम्ही उभं राहा, हिम्मत करा,
0: बरोबर,
1: ते पैलू पाडतात. आणि तुमचे खूप आभार मानावेसे वाटतात मॅडम सरांचे, तुमच्या रेडिओ विश्वासचे, की तुम्ही त्या पैलू पाडलेल्या हिऱ्यांना पॉलिशिंगची कामं करतायत. की तुम्ही आम्हाला एक ज्वेलरसारखं गृहित आणून देता, सगळ्यांसमोर धरून हे करतायत की चला बाबा तुमची पण ही किंमत आहे, तुम्ही जे काम करताय त्याला सपोर्ट करतायत, आणखीन पुढे जाण्यासाठी थोडी भरारी उभारी देतायत. त्यामुळे तुमचे खूप आभार. रेडिओचं आणि माझं लहानपणीचं एक रिलेशन आहे.
0: बरं, अरे वा.
1: हो, माझी एक आठवण आहे वडिलांकडे.
0: जरूर जरूर.
1: वडील नाहीये पण ते क्लोज होते. लहानपणी पहाटे 5 वाजता रेडिओ लागायचा.
0: बरोबर.
1: कंपल्सरी. त्यावर जेही लागायचं, आमची झोप मोड व्हायची म्हणून आम्ही चिडायचो की नका लावू पप्पा प्लीज, पण आकाशवाणी, संस्कृत बातम्या, मराठी गोष्टी ह्या ऐकून ऐकून आमचं बालपण गेलंय. आणि मला सांगताना भरून येत आहे की जेव्हा रेडिओ विश्वास कळालं यायचंय इथे आम्हाला बोलायचंय, मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली.
0: जरूर.
1: की तुम्ही ही परंपरा जपली आहे. आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात, सोशल मीडियाच्या काळात रेडिओ चालवणं आणि हे चॅनल्स इतके पुढेपर्यंत आजपर्यंत नेणं, तर ही खरंच एक परंपरा आहे, कोणाच्या मनाला भिडेल अशी.
0: नक्की नक्की, खरोखर
1: थँक्यू सो मच.
0: कौतुक आहे तुमचं. आणि नक्कीच तुम्ही आज जे काही तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवली की वडिलांचा एक सपोर्ट असल्यामुळे तुम्ही इथपर्यंत आल्या, त्याचबरोबर मिस्टरांचाही सपोर्ट होता. आणि जे तुम्ही खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की इतका मोठा वकिलीचा व्याप सांभाळून केवळ एकच जागेने तर अनेक ठिकाणं तुमच्या अंडर आहेत, तर खरोखर तुमचं कौतुक आहे. आणि सरांच्या बद्दल तुम्ही बोललात, सरांचंही खूप कौतुक आहे की ज्यांनी अशा सगळ्यांना उभं केलं आणि सगळ्यांना एक छान एक सपोर्ट दिला, एक प्लॅटफॉर्म दिला, आणि आणखीन एक नवीन ओळख तुम्हाला मिळाली. तुम्ही तर आधीच खूप छान काम करत होतातच, पण आता एक आणखीन एक त्यात नवीन जोडलं गेलेलं आहे. आणि आकाशवाणीबद्दल तुम्ही बोललात, रेडिओबद्दल बोललात, तर रेडिओचं कामच हे असतं की मुळात आपण अधिक संस्कारक्षम व्हायला रेडिओमुळे मदत होते. आणि तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं, त्यात आमचाही थोडासा वाटा आहे, ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे वडीलही तुमचे खूप छान सगळं तुम्हाला बघतायत, ऐकतायत, आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी आहेत. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली आणि तुमचा सगळा प्रवास सांगितला, तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि इथे आलात एवढ्या लांबून त्याच्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: तुमचे देखील खूप खूप आभार मॅडम, मनापासून आभार. तुम्ही आमच्यासारख्या अनेक सावित्रींना हे प्लॅटफॉर्म उभा करून दिला, संधी दिली स्वतःच्या मनातलं काहीतरी बाहेर काढणं, बोलणं, व्यक्त व्हायला. खरंच प्लॅटफॉर्म लवकर मिळत नसतो कोणाचं तरी ऐकून घेणं, म्हणून हा प्लॅटफॉर्म तुम्ही दिला. आणि या प्लॅटफॉर्मच्याच निमित्ताने मी अनेक माझ्यासारख्या सामान्य स्त्री, आपण काही फार विशेष नाही आहोत, सामान्य स्त्रियांना वर काढण्याचं जे काम करणारे असे गुरु आहेत, तर यांना लवकर सगळ्यांनी जोडले जावं, यांचा आमचा परिवार वाढावा, आणि अनेक स्त्रियांनी स्वतःमधले गट स्किल्स ओळखावं.
0: बरं,
1: त्यांना सगळ्यांना मी आवाहन करते, प्रत्येकात काही ना काही स्किल आहे.
0: नक्कीच.
1: बिना काही गुणांचं परमेश्वर कोणालाही उतरवत नाही,
0: फक्त
1: ते शोधावं, त्यांनी हिम्मत करावी. आणि त्यांच्या हिम्मत कुठे कमी पडत असेल तर आहेच ब्रेन ट्रेन सपोर्ट करायला. तुम्ही आहात, सर आहेत, तर नक्कीच त्यांनीही पुढे यावं, ही माझी विनंती आहे सर्व स्त्रियांसाठी की करावं त्यांनी देखील.
0: नक्कीच नक्कीच, तुमचा हा संदेश सुद्धा खूप श्रोत्यांपर्यंत पोहोचतो आहे आणि खरोखर तुमचे खूप मी मनापासून आभार मानते. मला वाटतं हा कार्यक्रम तुमचे मिस्टर जर ऐकत असतील तर त्यांना सुद्धा तुमचं खूप कौतुक वाटेल, कारण की मला आपल्याला हेच सांगायचंय, जो आवाज ऐकतात त्या तुमच्या मिस्टरांपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचलेल्या आहात, आणि त्याच्याबद्दलही तुमचं मी खूप खूप कौतुक करते. इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.

0: नमस्कार श्रोते हो, श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्ट नाशिकचे भूषण काळे आपल्याकडे आज आलेले आहेत. भूषणजी खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: भूषणजी, अनेक ट्रस्ट असतात, अनेक कार्यक्रम असतात, पण तुमचा एक वेगळा भाग या सगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि या भक्त मंडळाच्या माध्यमातून चालत असतो, तो म्हणजे नुकतंच तुम्ही एक आता 125 लोकांना घेऊन आणि कुठे जाऊन आलात ते सांगा.
1: वेगळेपणा कसा आमचा मंडळाचा, आम्ही समर्थांचे जे ओवी आहे, उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, या उक्तीप्रमाणे आम्ही आमच्या मंडळाची म्हणजे नियमावली किंवा मंडळाचं आचरण ठरवलंय की याप्रमाणेच करायचं. तर त्या हेतूने आम्ही मंडळ सर्व राबवत असतो. आणि आता नुकतंच आम्ही 125 लोकांबरोबर 2016 आम्ही एक संकल्प केला होता की महाराजांसोबत दरवर्षी एक धामाची यात्रा करायची. तर 2016 आम्ही पहिले द्वारका, गिरनार, सौराष्ट्र असं केलं, त्यानंतर बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, उत्तराखंड भाग केला, त्यानंतर आम्ही जगन्नाथपुरी, गंगासागर वगैरे केलं, आणि 2019 आम्ही रामेश्वर दक्षिण भारत यात्रा केली होती. पण त्यावेळेला फक्त महाराजांच्या पादुकांसोबत आम्ही सोहळेकरी चाचायचो. सोहळेकरी म्हणजे मंदिरावरचे जे सेवा करणारे ते सोहळेकरी. तर त्याच्यात त्या गाडीत चप्पल बूट अलाउड नाही, नियम काटेकोर त्याच्यात खूप. आणि 2019 नंतर आमचा मानस होता की 20 आम्हाला मानस सरोवरला जायचं, आमचं फायनल डेस्टिनेशन तेच आहे की कैलास मानस सरोवरला महाराजांना घेऊन जायचं. 2020 लॉकडाऊन पडलं, 2021 त्याच्यातच गेलं. 2022 आमचं परिवार बऱ्यापैकी वाढलेला होता, परिवारातील महिला, बाकीचे घरचे, की आम्हाला यात्रेला यायचं महाराजांसोबत. नाही नाही नाही नाही, एवढं लोकांना घेऊन जाणं शक्य नाही. परिवार म्हटलं की सगळ्यांचं आवरणं सावरणं, वेळ जातो आणि फ्रीडम राहत नाही बा आम्हाला तेवढा पाहिजे तसा. तरी सर्वांनी विनंती केली, मग 2022 सुरुवात केली आम्ही यात्रेला. 2022 परत तसाच क्रम, द्वारका. 2022 आम्ही म्हटलं यार आपण 15-16 यात्रा केली, आता फॅमिलीयर घेऊन जायचे म्हटल्यावर 25-30 जण येतील. फक्त अनाऊन्स केलं की महाराजांच्या पादुकांसोबत द्वारका गिरणार यात्रा आहे. 25-50 करता करता त्याही वेळेस 125 लोक यात्रेला आले. ती यात्रा आम्ही स्वतः ऑर्गनाईज केली पूर्ण, गाडी ठरवण्यापासून मुक्कामाचे ठिकाणं, जेवायचं कुठे कुठं कसं काय, महाराजांनी ती अगदी यशस्वी करून घेतली. मग 2022 झालं, 2023 आम्ही केदारनाथ, बद्रीनाथ, ती यात्रा तर म्हणजे मोदका कुवा आहे. आणि ती पण यात्रा प्रत्यक्ष त्यावेळेस लोकांनी मृत्यू समोर बघितलं, पण महाराजांचे चमत्कारही बघितले. महाराजांनी एकही ठिकाण आमचं चुकूनही दिलं, सर्व यात्रा अतिशय निर्विघ्नपणे पार पाडली. त्यावेळेस योगायोगाने 125 यात्रेकरू होते. आणि तिसरा धाम आम्ही मागच्या वर्षी जगन्नाथपुरी केला, त्यावेळेस छोटी टूर होती ती 8 दिवसाची, गोकुळाष्टमीला आम्ही तिथे होतो. ती यात्रा तेवढा 125 आकडा योगायोगानेच. आणि आता चौथं धाम म्हटलं, चौथं धाम महाराज काही पूर्ण करायला थोडी अडचणी येईलच बो. चौथ्या धामाला म्हटलं एक गाडी तरी जाऊ दे 50 सीटाची, एवढी आमची इच्छा होती. 50 नुसतं अनाऊन्स केलं, 125 शेवटी लोकांना सांगायला लागलं नको. आम्ही 25 जुलैला निघालो होतो, परळी वैद्यनाथ, औंढ्या नागनाथ असं करत करत पूर्ण रामेश्वर, कन्याकुमारी आणि परत महाराष्ट्रात आम्ही आलो. जवळपास 4 ज्योतिर्लिंग, 1 धाम आणि 1 आत्मलिंग, गोकर्ण, महाबळेश्वर आणि तिरुपती बालाजी अशी यात्रा झाली. या यात्रेचं नियोजन करण्याचं कारण एक होतं, आम्ही महाराजांच्या पादुका लोकांच्या घरोघरी नेत असतो भिक्षेसाठी, तर त्या तीर्थक्षेत्राची ऊर्जा लोकांच्या घरी पोचावी हा एक मूळ हेतू त्याच्यातून. आणि ज्यांना यात्रेला जाणं शक्य नाही त्यांना ते दर्शन महाराजांच्या पादुकांच्या रूपाने घरात व्हावं हा एक हेतू होता, म्हणून यात्रेचं आयोजन केलं. आणि मी बऱ्याचदा सांगत असतो की एकट्याला यात्रा करणं शक्य नाही, तर समूहात जर गेलो ग्रुप करून तर ती यात्रा निश्चित फलीभूत होते असं आमची धारणा आहे. त्या यात्रेमध्ये बऱ्याच यात्रा कॉलनीतली यात्रा असते किंवा सराउंडिंग म्हणजे सगळे लोक किंवा एक संप्रदायातले लोक असतात त्यांना मानणारे महाराज लोकांच्या यात्रा. आमच्या इथे संमिश्र आहे, जुन्नरे साहेब, दुसरे ते कानडे साहेब, असे संमिश्र, एका नेचरचे कोणीच नाही आणि एका परिस्थितीचे पण कोणी नाही, कोण एकदम ग्राउंड, कोण एकदम आयर मिडल. सगळ्या लोकांना घेऊन जाऊन एकत्रित यात्रा करणं थोडं चॅलेंजिंग टास्क असतं, पण करून घेता महाराज.
0: एक मला तुमचं वैशिष्ट्य लक्षात आलं की तुमच्यामध्ये तरुण भरपूर आहेत आणि आजकाल जी काही ओरड ऐकायला येते की आजचा तरुण बिघडलाय, काय वाटतं तुम्हाला?
1: बिघडला तर आहे, नक्कीच बिघडलाय. ज्यावेळेस आपण थोडस बाहेर जाऊन बघितलं तर जास्त लांब नाही, आपलं आसाराम बापू पुलाच्या तिकडेच जर बघितलंय किंवा आता टपरीवरती काही घ्यायला गेलं तर पूर्वी असं धाकरायचं, मोठा माणूस कोणी बघतंय किंवा एखादी लेडीज बघते तर धाकरायचं. आता ते मुलीच सिगरेट पितात इथं, तर असं पाहून थोडं वाईट वाटतं का आपलं शहर बिघडतंय. एका ठिकाणी आपली संस्कृती ढोल पथक हे त्या गोष्टी वाढताय, त्याचा आनंदही होतो. आमच्या याच्यात तरुण आम्ही का घेतला तर पूर्वीपासून एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, संगत जी राहील त्या संगतीत माणूस घडत असतो, त्याच्यामुळे आम्ही आमच्या सोबतचे जे आहेत त्यांना त्याच संगतीत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. त्यामुळे यूथ जो जमतोय आमच्याकडे तो एकमेकांचं नेचर पाहून म्हणा किंवा तिथली चाललेली उपासना पद्धती, आणि एक मूळ कारण म्हटलं की आमच्या इथे मंदिरावरती यावरून गोष्ट मी सांगेल, आमच्या इथे मंदिरावर सर्व सेवा करण्यासाठी सर्वांना अधिकार आहे, म्हणजे अभिषेक असू द्या, हवन असू द्या, प्रसाद बनवणं असू द्या, भांडे घासेपासून तर देवाचा शृंगार करेपर्यंतच्या सर्व सेवा सर्वांना करता येतं. त्यामुळे कदाचित युद्ध जास्त अट्रॅक्ट होत असेल. आणि व्यक्तीप्रमुख कार्य नाही आमचं, कार्यप्रमुख आमचं संघटन आहे.
0: तुम्ही मंदिर म्हटलात, आत्ता आजच्या काळामध्ये मंदिर म्हटलं तर मोठं भव्य असंच एक डोळ्यासमोर येतं, पण तुम्ही असं ठेवलेलं आहे की मंदिर छोटच तुमचं आहे पण आणि तुम्ही ठेवणार पण छोट आहे, असं का?
1: देव मोठं नाही करायचंय, कार्य मोठं करायचंय. देव तर त्या जागीच आहे, स्थान महात्म्य जे आहे त्या जागेच. आणि मोठं करून काय करायचं, बरेच मोठे मंदिर आपण बघत असू, आरतीला माणसंही नाही, पगारी माणसं लावायला लागतंय. आणि आरतीला जे सवाद्य व्हायला पाहिजे ते वाद्य वाजवायला मशीन लावायला लागतंय. सभा मंडप ओसाड पडलेले, मंदिरांची दुरावस्था होत चालली. आपण कोण, मी कोणाबद्दल वैयक्तिक अशी टिप्पणी करणार नाही, परंतु आज मी करतोय, माझ्यात जोश आहे, माझ्यात उत्साह आहे, पुढची पिढी ते मंदिर सांभाळेल की नाही, त्यामुळे देव मोठं नाही करायचं, कार्य वाढून ठेवायचं, जेणेकरून माझ्याकडे जो युथ जमलाय, कोणाची आवड गोशाळेत आहे, कोणाची आवड अन्नदानात आहे, कोणाची आवड देवाच्या पूजेत आहे, कोणाची आवड भजनात आहे, अशा अनेक प्रकारच्या सेवा वाढून ठेवायच्या, कार्य वाढून ठेवायचं, जेणेकरून ते कार्य चिरंतन चालू राहील, असा एक हेतू आहे.
0: दर गुरुवारी तुम्ही महाप्रसादाचा पण हे करतात?
1: हो, दर गुरुवारी दररोज असतो आमच्या इथे.
0: अच्छा.
1: दररोज सकाळी आमच्या इथे प्रसाद असतो, अन्नदान. सकाळी 500 लोकांचं खिचडी भाताचं वाटप असतं आणि दर गुरुवारी संध्याकाळी पूर्ण जेवण, भाजी पोळी मसाले भात आणि एक गोड पदार्थ, असं साधारण 1000-1200 लोकांचं आमच्या इथे दर गुरुवारी प्रसाद असतो.
0: सगळ्या गोष्टींचं म्हणजे आपण म्हणतो ना की पैशाचं सोंगणे आणतायत.
1: खरी गोष्ट आहे, मलाही मोठा प्रश्न पडतो. आमच्या मंडळात बऱ्याचदा याच गोष्टीवर वाद होता, तू कार्य सुरू करून देतो पैशाचं काय? ते मी प्रत्येकाला हे सांगतो, तुम्हालाही सांगेल की महाराज सुचवता म्हणजे त्यांनी काहीतरी नियोजन करून ठेवलेलं असतं त्या गोष्टीचं आणि घडत जातं. आम्ही अन्नदान सुरू करण्याचं 2007 आम्ही दत्तजयंती उत्सव भिक्षा मागून करतो, म्हणजे मी मगाशी जे बोललो तुम्हाला की पादुका घरोघरी घेऊन जायच्या, कोजागिरी पौर्णिमा ते दत्तजयंतीची पौर्णिमा, असे 2 महिने आम्ही महाराजांच्या पादुका आणि झोळी घरोघरी घेऊन जातो आणि यजमान जे देतील त्याच्यात आम्ही उत्सव साजरा करायचा, असं एक आमची धारणा होती. का उत्सव कोण आहे का मोठ्या नेत्याच्या हातून नको, तर सर्वांचा समाजातला त्याच्यात घटक आवश्यक आहे. त्या हेतून आम्ही उत्सव सुरू केला, त्याचं प्रमाण दिवसेंदिवस इतकं वाढत गेलं, दत्तजयंतीचा प्रसाद होऊन गेला. भिक्षेचं अन्न आम्हाला खाता येत नाही, आपण प्रापंचिक आहे, आपल्याला महाराजांनी सेवा साधन दिलेलं आहे, त्यामुळे मग उरलेलं काय करायचं, उरलेलं मग वृद्धाश्रम अनाथाश्रम तिकडे वाटूनही उरायला लागलं, काय करायचं? म्हटल्यावर लोक देत आहे तर समजा यांनी दिलंय आम्हाला, ते काहीतरी यांनी दिलंय म्हटल्यावर यांनी समजा 5 किलो रवा दिलाय आणि तो ॲक्सेस आहे माझ्याकडं आणि मी तो असंच कोणाला तरी देऊन टाकला. यांनी प्रसादाच्या नावासाठी दिलाय, त्याचा विनियोग करायचा अधिकार जर मला दिलाय महाराजांनी तर काय करायचं? मग रवा आलाय, मग साखर नाही, तूप नाही, गॅस नाही, त्याची प्रोविजन आपण करायची आणि रवा वाटायला सुरुवात करायची. अशा हिशोबाने आमच्याकडे तांदूळ प्रचंड जमत गेला, जवळपास भिक्षेला आमच्याकडे 5 ते 6 हजार किलो तांदूळ जमला. काय करायचं? मग गुरुवारचा प्रसाद चालू केला, गुरुवारच्या प्रसादानंतर मग आणखीन ऍक्सेस यायला लागलं, सकाळचा प्रसाद चालू केला, आणखीन ऍक्सेस, मग गुरुवारचं जेवण चालू करून दिलं. अशा गोष्टी आहेत आणि येतं संपायचा क्षण की किचन डिपार्टमेंटमधून निरोप येतो, तेल संपत आले, संध्याकाळी त्याला सडाबा मंदिरावर हजर. म्हणजे या गोष्टी कदाचित अतिशयोक्ती वाटेल, चमत्कार मला याच्यात प्रेझेंट नाही करायचं आहे, परंतु ठरवलंय तर आणि श्रेय त्यांना दिलंय सर्व तर ते करून घेता बरोबर अशी आमची धारणा आहे.
0: प्रसादाचं आपण हे सांगितलं, आपल्या बोलणं गोशाळेबद्दल पण झालं, अजून असे कोणते तुमच्याकडे प्रयोग
1: आहे ना? आहे ना, भरपूर आहे, भरपूर आहे. अपकमिंग आता तुम्ही इथं उघडच करायला लावता. आमचा लोगो होता, त्या लोगो मध्ये आम्ही आवर्जून एक काही गोष्टी ठेवल्या होत्या. ब्लड डोनेशन ते दरवर्षी उत्सवात करतच असतो. स्त्री संरक्षणासाठी आम्ही दरवर्षी एक लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करतो की त्याच्यात महिलांसाठी एक सबळीकरण व्हावं. आता ह्या मे महिन्यात आम्ही जे केलं तब्बल 200 महिलांनी त्यामध्ये सहभाग घेतला. कालिका मंदिराने आम्हाला जागेचं सहकार्य केलं, छान झालं. 7 दिवसात महिला एकदम नऊवारी साडी घालून फेटा घालून शेवटच्या दिवशी काठी फिरवायला लागले. म्हटलं नाशिकचा तो एक प्रसंग पाहिला होता, त्या ती लेडीज मद्यधुंद अवस्थेत
0: तो
1: खूप हे झालं. म्हटलं ओपन करून टाका आता विषय. म्हटलं कोणी काय केलं बिंदास काठी आणा पाहू पुढचं पुढं काय. तो एक स्त्री संरक्षणाचा आमचा मोटो आहे. त्यानंतर अन्नदान ते तर चालूच आहे आणि उपासना. आमच्या इथे लहान मुलं पण खूप जास्त येतात, भयंकर लहान मुलं. ते वाद्य वाजवायला शिकले, भजन म्हणायला शिकले, या उपासना पण आम्ही शिकवतोय त्याच्यात. पुढचे आमचे जे अपकमिंग प्रोजेक्ट आहे त्याच्यात एक गुरुकुल आणि एक वृद्धाश्रम. आमचा वृद्धाश्रम नाही म्हणता येणार, ज्यांना नाही कोणी सांभाळत त्यांना आपण बघूया, सांभाळून घेऊ, त्यांना कामाला लावू कुठतरी.
0: मुळात पहिला जो माझा प्रश्न होता ना त्याच्याचकडे आता मी परत येतो. आपण आजचा तरुण बिघडलाय म्हणतो, पण तुम्ही ज्या या सगळ्या उपक्रमांमधनं तुमचे तरुण जमवले आहेत, मग त्या यांच्यामध्ये फरक पडलाय किंवा पडतोय असं तुम्हाला वाटतं का?
1: हो नक्कीच, नक्कीच पडलंय. माझा इथे येणारा तरुण आज संध्याकाळी कुठे दारू प्यायला जात नाही किंवा दारू पिणं वाईट आहे असं आमच्यासाठी तरी आहे, समाजासाठी नसेल, किंवा कुठे अन्याय होतोय आणि तो गमतीने बघत बसलाय असं पण नाही करत, आणि तो स्वतःही करत नाही याची खात्री मला. बरेच जण म्हणजे जमले जे आहेत ते असे काही नाही का फिल्टरवालेच मिळाले मला. सगळे अगदी
0: समाजामध्ये सगळेच असतात ना.
1: हो आहेत ना,
0: आपण म्हणतो उडदा माझे काळे गोरे, तसं ते आहे.
1: सर्व जमलेलं आम्ही ते असेच, अगदी माझ्यापासून देखील तळागाळातून किंवा त्या चिखलातूनच उचलून आणले त्या पद्धतीनेच त्यांचं. मग कसं आहे ज्याला हेटाळणी ज्यांची होती ना त्यांनी आमच्याकडे यावं, त्यांना चान्स मिळतो मग नक्कीच ते आउटपुट चांगलं देतं.
0: मला वाटतं कुठेतरी प्रवाहात आणून सोडलं तर तो कुठेतरी लाईन.
1: नक्कीच नक्कीच नक्कीच नक्कीच.
0: विरुद्ध जायला लागला तर तो त्याला तिकडे आणणं.
1: हो हो, एक गडावर सज्जनगडावर जर कधी गेले, आम्ही 2009 गेलो होतो गडावरती, त्यावेळेस एक मस्त समाधीचं तिथे एक सभा मंडपात लिहिलं होतं, आपण औचित मरून जावे मग भजन कोणी करावे, यासाठी भजनी लावावे सकाळी जण. बस इतकं लागलं ते, म्हटल्यावर बस आता याच्यावरच काम करायचं. इतक्या जणांना नादल लावून टाकणं का काम बंदच नाही पडलं पाहिजे. कुठेही जाऊ द्या, काही करू द्या, पण तो नादल लागला पाहिजे. हे व्यसन लावून टाकू आपण सर्वांना, बस ते व्यसनावर काम चालू.
0: या बात तुम्ही सांगितलं ना आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा, म्हणजे मला स्वामी समर्थ म्हणा किंवा तुम्ही समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख केला, त्यांच्याबद्दलचा एक श्लोक आहे, भव्य रूप अतिसुंदर दीक्षा.
1: अरे बापरे.
0: आणि राम नाम स्मरणे करी भिक्षा.
1: क्या बात है, क्या बात.
0: पुढे म्हटलंय, वृत्ती होईल उदासीन जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा.
1: वा क्या बात.
0: असं मला वाटतं या आजच्या तरुणाईला आपण जे म्हणतोय त्यांनी या मार्गात जरी आले, म्हणजे मार्गात नाही आले तरी नुसतं एकदा नमस्काराला आला तरी एकदा आपण त्याच्या स्वाधीन केलं की तो बरोबर त्याच्या
1: बरोबर
0: मार्गाला लावू शकतो. जाता जाता आमच्या श्रोत्यांना, आज जे तरुण पण ऐकत असतील त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: मी आपल्या माध्यमातून तरुणांना एक संदेश नक्की देईल, पुढचा मार्ग पुढचा प्रवास खूप खडतर आहे, त्यामुळे आपल्या सनातन धर्माच्या ज्या काही धुरा आहेत त्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्या हातात धरा. नक्कीच कल्याण होईल नाही होईल पण तरुण झाले एवढं नक्की सांगेल मी. आणि तुम्ही जे बोललात की तरुण कसे जास्त, तर आपल्या याच्यात जर बघाल तुम्ही कंटाळेहून बाहेर जाणारे खूप आहे, कंटाळेहून वाम मार्गाला लागणारे खूप आहेत तरुण. घरचे तेच तेच तेच रिझन माहिती नाही आणि आणि बाकीचे संप्रदाय जे आता वाढतायत, नाव नाही घेणार मी याच्यात, त्यांच्याकडे इनकमिंगचा फ्लो खूप जास्त आहे. म्हणजे आपलंच सांगतात ते, पण पद्धत वेगळी. मिसळचे दुकानं एवढे, एकालाच एक मिसळ आवडेल, सगळ्यांना तीच मिसळ आवडली पाहिजे असं काही नाही. त्यामुळे पद्धती वेगळ्या ठेवा. म्हणून आम्ही आमच्या कार्यात पद्धती कार्य पण अनेक ठेवले. तुला देव नाही आवडत ना, जाय गोशाळेवर. गोशाळा नाही आवडत, जा तिकडे वृद्धाश्रमात. असे अनेक कार्य आम्ही वाढून ठेवले. अन्नदानाला जा, इकडे जा. तर तरुणांनी त्या पद्धतीने जावं आणि करावं असं मी सर्वांना नक्की हे सांगेल. वेळ लागेल थोडासा. बाकीच्या याच्यात जर बघाल तुम्ही, अगदी कट्टर व्यसनी, त्याला इनकमिंगला नो काहीच बर्डन नाही त्याच्यावरती. ये तू, आल्यानंतर तो फार संन्यास घेईपर्यंतचा प्रवास करून घेतो. अगदी IT असू द्या, इंजिनियर असू द्या, तो तिथपर्यंतचा प्रवास करतो घरदार सोडेपर्यंत. आपल्या इथे उलटे, आपल्या इथे बर्डन सुरुवातीला इतके आहे का, तू नाही, तू सुचिरभूत आहे का, तरच तो म्हणतो तिकडंच बो, मी माझ्या दुनियेत मस्त आहे. त्यांच्यासाठी कोणीच नाही ना, त्यांच्यासाठी मग करावं असं मी बाकीच्यांना पण आवाहन करेल की आपण पण थोडंसं फ्रीडम दिलं पाहिजे. नियम तर आहे ते आहेच.
0: क्या बात आहे भूषणजी, तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
1: क्या बात आहे, मी पण तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो की आमच्या सारख्या मंडळाला तुम्ही असे व्यासपीठ उपलब्ध करून दिला आणि या माध्यमातून लोकांपर्यंत आमचं कार्य पोहोचेल, त्यासाठी तुमचे देखील खूप खूप धन्यवाद.
0: श्रोते हो, जसा आत्ता विषय झाला तसं तरुण आजचा बिघडलेला म्हणतोय आपण, पण त्या बिघडलेल्या तरुणाला योग्य वाटेवर नेण्याचं काम करणं हे पण महत्वाचं असतं. आणि असंच काम करणारं श्री औदुंबर भक्तमंडळ ट्रस्ट नाशिक आहे, त्याचे भूषण काळे आज आपल्याकडे आलेले होते.

0: नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दाते. आज आजच्या कार्यक्रमात बोलणार आहे सौभाग्यश्री अभय कुलकर्णी धुळे यांच्याशी. त्यांची मुलाखत घेते कारण गेल्या 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्या भरपूर काम करतात. त्यांचा विशेष म्हणजे रस्त्यावरच्या मनोरुग्णांसाठी त्या काम करतात, मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी त्या झटतात. या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ग्लोबल ह्युमन पीस चेन्नई येथे त्यांना डॉक्टरेट पण त्यांनी दिली आहे. पद्म पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालंय. वुमेन्स पार्लमेंट अवॉर्डही त्यांना जाहीर झालाय. सुषमा स्वराज अवॉर्ड मिळालाय. अवॉर्डची लिस्ट खूप मोठी आहे, पण अवॉर्डपेक्षाही खूप मोठं समाधान त्यांना या कामामुळे मिळतं. जाणून घेऊया त्यांच्याचकडनं त्यांच्या कामाबद्दल. नमस्कार भाग्यश्रीताई.
1: नमस्कार.
0: तुम्ही खरं तुमचं बालपण कुठल्या जिल्ह्यात गेलं किंवा कुठल्या गावात गेलं?
1: माझं माहेर कराड. मी कराडचे असल्यामुळं कृष्णा कोयनेच्या संगमावर माझं बालपण गेलं आणि आई वडील माझे दोघंही शिक्षकी पेशातले असल्यामुळं सामाजिक बांधिलकीची जाणीव लहानपणापासूनच मनामध्ये रुजवली गेली.
0: बर, आणि मग लग्नानंतर तुम्ही धुळ्यात आलात का?
1: हा, लग्नानंतर माझं लग्न डॉक्टर अभय कुलकर्णी जे पेडियाट्रिशियन आहेत त्यांच्याशी झालं आणि सामाजिक जाणीव जी मला लहानपणापासून होती ती मला पुढे कामामध्ये काहीतरी करायची इच्छा होती, काहीतरी वेगळं समाजासाठी केलं पाहिजे ही भावना फार मनामध्ये होती आणि त्यालाच अनुरूप असा नवरा मला मिळाला. आणि समाजातील अतिशय खालच्या स्तरापर्यंतच्या लोकांशी रोज कॉन्टॅक्ट किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत असल्यामुळं त्यांचे प्रॉब्लेम्स आम्हाला लवकर लक्षात यायला लागले आणि त्या दृष्टीनं आम्ही दोघांनी मिळून हे सामाजिक कार्याला सुरुवात केली.
0: बरोबर आहे, पण फील्ड वर्क सगळं तुमचं आहे.
1: फील्ड वर्क मी
0: आणि तुम्ही प्रभुणे रामशास्त्री प्रभुणेंच्या घराण्यातल्या ना?
1: रामशास्त्री प्रभुणेंचं घराणं असल्यामुळं कदाचित रक्तातच असेल, पण ही जाणीव असल्यामुळं काहीतरी आपण समाजासाठी केलं तर तो जो आनंद आहे ना तो शब्दाच्या पलीकडचा आहे.
0: बरोबर. आणि तुम्हाला तुमच्या पतीचं सहकार्य मिळालं, पण ह्या मनोरुग्णांचं पुनर्वसन हे कसं तुम्हाला वाटलं करावंसं?
1: साधारण 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला एक महिला नगरपालिकेच्या तिथे अशी बघितली आणि ती वेडसर होती, तिला लोक त्रास देत होते, ती दगड मारत होती आणि हे सगळं बघत मी 2 मिनिटं उभी राहिले आणि मग माझं तिच्याकडे जेव्हा लक्ष गेलं तेव्हा असं लक्षात आलं की साधारण 9 महिन्याची ती प्रेग्नंट असावी आणि इतक्या वेड्या बाईला सुद्धा जेव्हा समाजामध्ये अत्याचार होतात तिला सोडलं जात नाही आणि मग हिच्यासाठी आता काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं. खरं म्हणजे त्यावेळी काहीही यातली माहिती नव्हती की हे काम नेमकं कसं करायचं किंवा या कामाचं पुढे आपल्याला काही बक्षिसं मिळतील किंवा काही अवॉर्ड्स मिळतील याची तर यात किंचितही जाणीव नव्हती. पण मी काहीतरी हिच्यासाठी केलं पाहिजे या भावनेनं मी कामाला सुरुवात केली आणि मग ती माझी पहिली पेशंट ठरली.
0: बर, मग तिला घेऊन आलात किंवा तिचं पुनर्वसन करताना पोलिसांना रिपोर्टिंग वगैरे करावं लागलं का?
1: प्रत्येक पेशंटचं आम्ही पोलिसांना रिपोर्टिंग करतो. याचं कारण की हा पेशंट जर अचानक गायब झाला असेल आणि नंतर जर त्यांचा परिवार शोधत आला तर ते पोलिसांना माहिती असलं पाहिजे की हा पेशंट कुठे आहे. आणि याचं सांगायला मला अतिशय आनंद होतो की याचा आम्हाला उपयोगही खूप होतो कारण असे अनेक पेशंट म्हणजे जवळजवळ 100च्या वर पेशंट बरे मनोरुग्ण हे बरे होऊन व्यवस्थित आपल्या परिवारात सुखरूपपणे परत सुद्धा गेलेले आहेत.
0: जवळजवळ 100-150 मनोरुग्ण ज्यांना तुम्ही पेशंट म्हणलात, मनाचे पेशंट, हे असे रस्त्यावरच्यांना उचलून हे सगळं काम करणं. बाबा आमट्यांचीच आठवण होते की त्यांनी कुष्ठरोग्याला आणलं आणि तिथपासून ते कार्याला मोठी सुरुवात झाली. पण श्रोतेव, मला आश्चर्य असं वाटतं की एखादी स्त्री म्हणते की मी ह्या पुनर्वसन करणाऱ्या महिलेचं तिला घरात आणणार. इतर सामाजिक कार्य करणं खूप सोपं आहे, पैसे देऊन टाकणं तर फार सोपं आहे, पण असं काम करणार त्याला कुठेही पतीने विरोध केला नाही आणि मागून तर उलट मदतच केली हे फार छान आहे, कौतुकास्पद आहे. त्यानंतर तुम्ही किती महिला म्हणजे कुठल्या कुठल्या महिलांचं मुलांचं किंवा कुठल्या प्रकारचे मनोरुग्ण तुम्हाला दिसले?
1: आजपर्यंत तर जवळजवळ मी धुळे आणि धुळ्याच्या आसपासची जी छोटी छोटी खेडेगाव आहेत त्या सगळ्या गावांमधले जवळजवळ 200च्या वर मनोरुग्णांचं पुनर्वसन करण्यात यश आलेलं आहे. प्रत्येक पेशंट हे माझ्यासाठी एक आव्हान असतं, पण त्या पेशंटसाठी मी जेव्हा तयारी करते की काय याला कशा पद्धतीनं हँडल करायचं ही तयारी करून मी जात असते आणि आजपर्यंत सुदैवानं एकाही पेशंटनं माझ्यावर उलटा हल्ला केलेला नाहीये. मनोरुग्णाने माझ्यावर उलटा कधी हल्ला केलेला नाही. ते जगातल्या सगळ्या शिव्या मला त्यांच्याकडून कळलेल्या आहेत, पण माझ्याशी ते खूप व्यवस्थित वागतात. त्यांच्यामध्ये असलेला एक माणुसकीचा जो धागा असतो तो मला बरोबर सापडतो आणि मग कुठेतरी ते माझ्याशी कनेक्ट होतात आणि मग माझं सगळं ऐकायला लागतात आणि मग अशा पद्धतीनं मी त्यांचं उचलून पुनर्वसन करू शकते.
0: बरोबर, कारण हे सगळे दुखावलेले जीव त्यांना काही समजत नसतं आणि ते रस्त्यावर असतात, ते माणसाशी बोलायला पण तयार नसतात. मी असं ऐकलं की ते दगड बिगड पण मारायला कमी करत नाहीत.
1: हो हो, दगडही मारतात काही. एका तर एकाजवळ तर चाकू होता आणि मी त्याला जेव्हा अम्ब्युलन्समध्ये घेतलं त्यावेळी तो मला म्हणला माझ्याकडे चाकू आहे. तर मी त्याला विचारलं हसून, म्हटलं काय करणार आहेस, मारणार आहेस का मला? तर मला तो म्हणाला, त्याचं वाक्य मी कायम लक्षात ठेवेल, तो मला म्हणाला नाही आता मला मारायची गरज नाही, आता मी सुरक्षित आहे. म्हणजे अशा अर्थानं त्यांना तो चाकू माझ्याकडे दिलेला होता. त्याला एवढं नक्की कळलं होतं की आता मला कुणाची भीती नाहीये, आता मी खूप सुरक्षित ठिकाणी जाणार आहे. हा विश्वास त्याला माझ्याबद्दल वाटला, हेही माझ्या कामाचं क्रेडिट आहे.
0: पण हा महिलांचंच पुनर्वसन केलं की तुम्ही हा मनोरुग्ण म्हणलात, त्यामुळे पुरुषांचंही?
1: पुरुषांचं आणि महिलांचं. कारण मनोरुग्ण ही एकदा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कॅटेगरी करून चालतच नाही. त्याला गरज असते की समाजातल्या चांगल्या प्रवाहात त्याला आणण्याची, आणि त्यामुळे तो ज्या इतक्या वाईट परिस्थितीत असतो त्यामुळे त्यांना उलट पुरुषांना तर करणं खूप अवघड असतं खरं म्हणजे. कारण ते धावतात, पळतात, त्यांच्या मागे पाठलाग करावा लागतो. आणि हे सगळं मी तितक्याच जोरानं सगळं करत असते. जेव्हा तो पेशंट उचलून आम्ही अम्ब्युलन्समध्ये टाकतो तेव्हा निम्मा जीव भांड्यात पडतो, आणि उरलेला जीव भांड्यात पडण्यासाठी जेव्हा तो पेशंट बरा होतो आणि परिवारात आपल्या सुखरूपपणे परत जातो, तो तर आमच्यासाठी दिवाळीसारखा आनंदाचा क्षण असतो.
0: बरोबर. एक आठवतंय मला की तुम्ही कुठल्या तरी एका राजस्थानी पेशंटला म्हणजे मनोरुग्णाला असंच पुनर्वसन केलं आणि मग पोलिसांनी राजस्थान काय आहे ती स्टोरी?
1: एक होता, तो रेल्वेतनं पडलेला होता अंमळनेरला, आणि त्याला पोलिसांनी आणून इथल्या सिव्हिल हॉस्पिटलला ठेवलेला होता. आणि तिथून मग तो फक्त स्वतःचं नाव सांगू शकत होता, बाकी काहीच त्याला सांगता येत नव्हतं. तर मी सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीनं मला उपयोग होतो आणि मी त्याचा व्हिडिओ बनवला. आणि ज्या ज्या गावांना अंमळनेरनं ती जी ट्रेन होती, ती ट्रेन ज्या ज्या ठिकाणी थांबते त्या सगळ्या गावांना एक एक रिलेटिव्ह किंवा कोणीतरी शोधून तो मी व्हिडिओ टाकला. आणि खूप तोकडा प्रयत्न होता, म्हणजे मनात कुठेतरी वाटत होतं की याचा काही फार उपयोग होणार नाहीये.
0: पोलिसांनी काय मदत केली?
1: पण पोलिसांनी त्या दिवशी मला अशी मदत केली की मॅडम तुम्ही, आम्ही पण सगळीकडे आमच्या पोलीस स्टेशनला हे व्हिडिओ टाकतो आहोत, आणि कुठेतरी मिसिंगची जर केस असेल तर आपल्याला नक्की शोध लागेल. त्या पद्धतीनं जयपूरची एक मिसिंगची केस होती आणि पोलिसांनी मला लगेच कॉन्टॅक्ट करून दिला. आम्ही फॅमिलीपर्यंत पोहोचू शकलो. त्याची आई आणि बहीण त्याच्यावर अवलंबून होते, त्यांना मी, त्यांचा अर्थात परिस्थिती खूप नाजूक होती. तर रेल्वेच्या तिकिटाचे पैसे सुद्धा मी पाठवले आणि ते आले, आणि मग मी इथून स्वतंत्र गाडी करून दिली आणि आई बहीण आणि हा पेशंट सुखरूपपणे जयपूरला पोहोचवून दिले.
0: अरे वा. आणि त्या पहिल्या पेशंटला ज्या प्रेग्नंट होती तिला तुम्ही उचललात, तिचं पुढे काय झालं 20 वर्षानंतर? त्याचं काय फीडबॅक वगैरे आहे का? तिला डिलिव्हरी झाली का?
1: म्हणजे एवढं कळलं होतं की तिला मुलगा झाला आहे आणि ती बरी झाली आहे, पण तिथेच ती राहतीये. माऊली फाउंडेशन म्हणून जी आहे नगरला, तिथेच ती राहतीये. कारण बऱ्याचदा होतं काय की समाजामध्ये हे अशा पद्धतीनं राहिलेल्या बायकांना तरी परिवार असला तरी परत घेत नाही. त्यांनासाठी आम्हाला खूप कन्व्हिन्स करावं लागतं. पण त्यांना कोणी वापरलं असेल या शब्दात ते आम्हाला सांगतात, आणि रक्ताचं नातं सुद्धा काही वेळा आश्चर्य वाटतं की ते स्पष्ट आम्हाला सांगतात नाही आम्ही यांना घरी नेऊ शकत नाही. आणि मग आमच्या पुढे मोठा प्रश्न असतो. पण आम्ही बऱ्याचदा चोपड्याला मानवसेवा तीर्थमध्ये त्यांना ठेवतो, तिथेच सांभाळतो. अजून आमच्या काही संस्था आमच्याशी कनेक्टेड आहेत, तर तिथे आम्ही काही या बायकांची व्यवस्था करतो. आणि सांगायला मला आनंद वाटतोय की एक 22 वर्षाच्या मुलीचं मागच्या महिन्यामध्ये आम्ही लग्न सुद्धा लावून देऊ शकलो, की जी रस्त्यावर होती, 4 वर्ष रस्त्यावर होती आणि परिवारानं तिला स्वीकारायला नाही सांगितलं. आता अख्खं आयुष्य हिचं कसं जाणार हा प्रश्न आमच्या पुढे होता, आणि मग आम्ही तिचं लग्न लावून दिलं. आज ती सुखात संसार करते आणि हा आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
0: बरोबर. जसं अनाथांची माय सिंधुताई सपकाळ म्हणतात, तसं आपल्या भाग्यश्रीने, नावातच भाग्यश्री आहे, लोकांचं भाग्य उचलायला तुम्ही खूप मोठं काम करताय आणि त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत करायला लागते. तुमच्याबरोबर कोण कोण असतं? म्हणजे एकटं तुम्ही गाडी घेऊन धावता की कोण असतं?
1: माझ्याबरोबर एक तर माझा सहकारी असतो, किरण पाटील असतो, चंदू नेरकर आणि नमुवेल, ज्याची मी अम्ब्युलन्स हायर केलेली आहे. आजपर्यंत 200 सगळे मनोरुग्ण हा नमुवेल घेऊन जातो. आणि सांगायला मला त्याचंही कौतुक वाटतंय की तो इतके अवघड पेशंट असतात, शिव्या देत असतात, दगड मारत असतात, त्यांना इथून चोपड्यापर्यंत न्यायला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. पण तो खूप पेशन्सनं त्यांना घेऊन जातो, त्यांना वाटेत चहा देणं, त्यांना वाटेत खायला घालणं, आणि सुखरूप तिथपर्यंत पोहोचल्यावर दर अर्ध्या अर्ध्या तासानं माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं, आणि एकदा पोहोचल्यानंतर तिथून व्हिडिओ कॉल करून नरेंद्र पाटील, जे चोपड्याचा आश्रम चालवतात, त्यांच्या ताब्यात पेशंट दिल्यानंतर दादांशी माझं बोलणं करून देणं, हे सगळं तो अगदी आनंदानं करतो. खरं म्हणजे नुसतं पैशासाठी काम करणारी माणसं बरीच असतात, पण हा वेगळा मुलगा याच्यासाठी याचं कौतुक करावं असं वाटतं की हा नुसतं पैशामध्ये इंटरेस्ट नाही आहे, पेशंट नीट नेणं हे त्याच्यासाठी जास्त महत्वाचं आहे.
2: मला एक तुमचं खूप चांगलं आवडलं की तुम्ही त्या मनोरुग्णांना पेशंट म्हणताय, कारण सारखं मनोरुग्ण म्हणून सुद्धा त्यांना हिणवल्यासारखं वाटत असेल.
1: वाईट वाटतं, म्हणजे मी बऱ्याचदा असं बघितलंय की काल सुद्धा मी एक पेशंट बघायला गेले होते नांदगावला, तर त्यांना मी काही वेडी आहे का असं जर कोणीतरी मला वेडं म्हणताय असं म्हणलं की त्यांना खूप वाईट वाटतं. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की नाही, जसं पायाला जखम झाली आहे ना तसं तुला थोडीशी जखम झाली आहे, ती आपण दुरुस्त करायची आहे. आणि अशा अर्थानं आम्ही त्यांना मनोरुग्ण न म्हणता पेशंट म्हणतो.
2: वा, आणि इतर भाषेतले पण काही असू शकतील, त्यावेळे काय करता?
1: बऱ्याचदा आम्ही एकदा खाणाखुणा करून सांकेतिक भाषेमध्ये तिला कसं असतं, माणूस की एकदा दाखवतीये कोणीतरी म्हणल्यानंतर भाषा काही वेळा बाजूला पडते, आणि ही कोणीतरी माझ्यासाठी आली आहे, ही माझ्या जवळची आहे आणि हिच्यापासून मला काही त्रास नाहीये, असं सुद्धा बऱ्याचदा झालेलं आहे की ती काय बोलतोय किंवा ती पेशंट काय बोलतीय मला कळत नाही, मी काय बोलते तिला कळत नाही. अशी एक पश्चिम बंगालमधली मुलगी आलेली होती आणि तिला सुद्धा मी यशस्वीपणे चोपड्याला पोहोचवलं आणि आता तिचा परिवार सापडलाय, ती परिवारात सुद्धा सुखरूपपणे परत गेली आहे. आणि या सगळ्या केसमध्ये भाषेची अडचण आम्हाला कुठेही आली नाही आणि आम्ही मानसिकदृष्ट्या दोघी जणी कनेक्ट झालो आणि खाणाखुणा करून आम्ही एकमेकींशी बोलत होतो आणि तिला मी यशस्वी म्हणजे पूर्णपणे बरी करण्यात यशस्वी झाले.
2: अरे वा, म्हणजे अगदी लहान मुलांपासून मुलींपासून तर स्त्री पुरुषांपर्यंत अगदी आजी आजोबांपर्यंत अनेकांचं पुनर्वसन, 200 लोकांचं पुनर्वसन ही सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे. तुम्ही ज्यांच्या आश्रमामध्ये पाठवता त्यांना बरीच मदतही करता असं ऐकलं, तुमचं काहीतरी अक्षय धान्य बँक हो, त्याविषयी थोडं सांगा.
1: समाजामध्ये हे काम जेव्हा जसं लोकांना माहिती व्हायला लागलं तर लोक मला म्हणायचे आम्हाला काहीतरी करायचंय, आम्हाला देणगी द्यायची आहे. पण माझं एक तत्व आहे की मी माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी समाजासाठी करत राहणार आणि माझी नैतिक जबाबदारी समजून मी हे काम करते. त्यामुळे मग लोकांचंही नाराज करायला नको म्हणून मग माझ्या डोक्यात अशी एक आयडिया आली की आपण अक्षय धान्य बँक सुरू करावी, ज्यांना जे द्यायचंय ना तुम्ही धान्य रूपानं द्या. आणि समाजात असे अनेक तळमळीनं काम करणारे संस्था आहेत, त्या संस्थांपर्यंत धान्य ही अत्यंत निकडीची गरज असते आणि सतत लागणारी गोष्ट आहे. त्यामुळे गहू तांदूळ तुम्ही द्या आणि ते दिल्यानंतर मी लोकांना आवाहन करते की तुम्ही मुठभर द्या आणि त्यामध्ये मी भर घालते व्याज म्हणून, आणि मग ते धान्य अशा प्रत्येक समाजसेवी संस्थाला दर महिन्याला आम्ही पोहोचवतो. आणि अशा मध्ये पोहोचवत असताना बऱ्याचदा असा अनुभव येतात की नाही मॅडम आम्हाला पैसेच द्यायचे, तेव्हा मी त्या संस्थांचा कॉन्टॅक्ट करून देते आणि त्यांना सांगते तुम्हाला जे द्यायचं असेल तुम्ही स्वतः त्या संस्थेमध्ये जा आणि तुम्हाला जे द्यायचं आहे ते समाधान पण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तिथे जाऊन तुम्ही धान्य देऊ शकता.
2: अरे वा, अनेक माणसाला त्यामुळे जोडलं जातं. एकही पैसा तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही. समाजात श्रीमंत माणसं खूप असतात, ते एकदा देणगी दिली की त्यांचं काम संपलं असं वाटतं, पण तुम्ही स्वतः याच्यासाठी झटता, श्रम घेता, कष्ट घेता आणि पैसेही खर्च करता. तुमचं स्लोगन काय आहे?
1: मुखी घास घेता करा हा विचार, उपाशी कुणी ना आता झोपणार. या एका स्लोगननं मला सुचलं की आपण अक्षयधान्य बँक चालवावी. मी मुठभर द्या म्हणून सांगते, लोक पोतभर आणून देत आहे, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि विश्वासावर ही बँक चालू आहे, म्हणूनच तिचं नाव अक्षय धान्य बँक ठेवलंय. ही बँक अशी चालू राहणं हे लोकांच्या हातात आहे आणि लोकांना मी यानिमित्तानं आवाहन करते की तुम्ही अजूनही आपल्या घरात काही कार्यक्रम असतील तर त्यानिमित्तानं धान्य बँकेत धान्य द्या आणि देण्यातला आनंद घ्या.
2: अगदी अगदी, त्यामुळे अनेक या आश्रमांना या स्वरूपामध्ये धान्य पोहोचवलं जातं. वैद्यकीय मदत तर तुम्ही करताच, अँब्युलन्सनी हे पेशंट मनोरुग्ण पोहोचवणं, त्यांचा फीडबॅक घेणं, पोलीस मित्र तर तुम्हाला पोलीस मित्र म्हणून अवॉर्डही मिळालाय, बरोबर आहे ना?
1: हो हो बरोबर.
2: आणि गावातले पोलीस तुम्हाला खूप आदराने वागवतात की सगळ्यात मोठं समाजकार्य हे तुमच्या हातून होत असतं. आता पुढे काय करणार तुम्ही की हे काम चालू ठेवणार?
1: खरं तर जसं बाबा आमटे म्हणले होते ना की ज्या दिवशी कुष्ठरोग आश्रम बंद करावा लागेल तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल. खरं म्हणजे समाजामध्ये एकही कुष्ठरोगी असायला नको ही त्यांची भावना होती. आज ते माझ्या वडिलां म्हणजे मी तर त्यांना खूपच मानते, माझ्या या क्षेत्रातले ते माझे गुरु आहेत. तसंच मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सांगते की ज्या दिवशी हा मनोरुग्णांसाठीचा आश्रम आम्हाला बंद करावा लागेल तो आमच्यासाठी आनंदाचा दिवस असेल. पण दुर्दैवानं असं होत नाहीये, समाजामध्ये अनेक महिला किंवा पुरुष असे मनोरुग्ण दिसतात फिरताना. मी लोकांना आवाहन करते की जास्तीत जास्त माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं तरी मी नक्कीच करत राहणार आहे, कारण यातला जो आनंद आहे ना तो कशातच दुसऱ्यातून म्हणजे कशात दुसऱ्या गोष्टीत मिळत नाही. आणि समाजासाठी काही करणं किंवा जेव्हा तो पेशंट मनोरुग्ण बरा होतो आणि आपल्या परिवारात परत जातो ते कुठल्याही अवॉर्डपेक्षा जास्त आनंद मला देतं आणि हे कार्य मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार आहे.
2: अरे वा, तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला आता मदतीला सुद्धा समाजातले अनेक लोक येतात, असं काम पुढे चालू राहील आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. लोक नुसतं बघतात म्हणतात अरे रे म्हणून पुढे जातात, पण त्याला स्पर्श करणं, त्यांना उचलणं, त्यांच्याशी बोलणं आणि पुनर्वसन करणं हे सगळे टप्पे तुम्ही छान पार पडता. आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारीत.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते हरवलेल्या रानवाटा या विषयावर. मंडळी, असं म्हणतात की आपल्याला सुखानं जगायचं असेल तर भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करू नये, वर्तमान आपल्या हातात असतो, वर्तमानात आनंदात जगावं, ना कालचं दुःख ना उद्याची चिंता. तसं तर हे खरंच आहे, पण काय होतं, कधीकधी भूतकाळातल्या आठवणींचा कप्पा अचानक उघडला जातो. जणू एखादी सुगंधी कुपी अचानक उघडली जावी आणि त्यातल्या सुगंधाचा दरवळ सगळीकडे पसरावा. तसं होतं, मग दोन चार दिवस मन त्याच धुंदीत विहार करतं. ध्यानी मनी नसतानाही जणू कालचक्र उलट फिरतं आणि शरीर जरी वर्तमानात असलं तरी मन मात्र त्या काळात विहार करून येतं. झालं असं की परवाच्या दिवशी अचानक आमच्या गावी खूप दिवसांनी जाण्याचा योग आला. खरं तर खूप वर्षांनी शहरातले पाहुणे माझ्याकडे आले आणि त्यांनी त्या गावाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. आता रस्ता चांगला झाल्यानं अर्ध्या तासातच तिथं पोहोचता येतं. मग काय, सकाळी सकाळीच पोहोचलो तिथं. तिथं जाताना एक अनामिक हुरहुर मनात होती. कसं असेल हे माझं गाव, आता ओळखेल का ते मला? या गावात जो विश्वास नावाचा छोटा मुलगा काही वर्ष वावरला, त्याच विश्वासला आता हे गाव स्वीकारेल? बरोबर आहे, त्यानं नाही ओळखलं तर त्याला कसं दोष देता येईल. मी तर आता अंतर्बाह्य बदललो आहे. बालपणीचा निरागस चेहरा, काळे कुरळे केस, बालपणीचा अवखळपणा, हुंदडणं, सगळं काळाच्या उदरात गडप झालं आहे. ती शेतं, ती झाडं, शेतातली ती विहीर की जिच्या थंडगार पाण्यानं माझी कितीतरी वेळा तहान भागवली होती, ती सगळी मला ओळखतील? मला म्हणतील का, ये खूप दिवसांनी आलास, विसरला होतास का रे आम्हाला? मंडळी, खरं तर मी त्यांना विसरलेलो नसतोच. विसरणं शक्यही नसतं. मनाच्या एका कोपऱ्यात ती सगळी मंडळी सुखानं राज्य करीत असतात. काळरूपी दिवसांचे पक्षी भुरकन उडून गेलेले असतात. आठवणींची फुलं सुकली असली तरी त्यातील मंद मंद सुगंध कधीतरी वेड लावतो. अशा वेळी मोहम्मद रफींच्या एका सुरेख गाण्याच्या ओळी आठवतात. याद न जाए बीते दिनों की. पण काळाच्या ओघात ती शेती विकली गेली असल्यामुळे त्या गावाला जाण्याचं काही कारण उरत नाही. म्हणून खूप वर्ष त्या गावाला गेलो नाही एवढंच. पण शेती विकली तरी आठवणी थोड्याच विकल्या जातात, त्या तर अनमोल असतात. खरं तर अशा बाबतीत परमेश्वराचे आभार मानावे तेवढे कमीच, कारण सगळ्याच गोष्टी विकाऊ असलेल्या या जगात आठवणी, सुखदुःख, प्रेम, भावभावना यासारख्या गोष्टी विकता किंवा खरेदी करता येत नाहीत. जर त्यांची खरेदी विक्री होतच असेल तर त्या खऱ्या तरी कशा म्हणायच्या. पण एक गोष्ट मात्र किती छान आहे, या आठवणी ही सुखदुःख वाटून घेता येतात, त्यातून आनंद देता आणि घेता येतो. काळाच्या ओघात सगळ्या गोष्टी किती बदलतात. माझं शेत बघायला म्हणून गेलो, नदीकाठी असणारं
एक सुपीक शेत होतं माझं. त्या शेतात कधी केळी, कपाशी, मिरची, तर कधी ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा अशी पिकं घेतली जायची. पण आता ती काहीच नव्हती. ज्यानं कोणं ती शेती घेतली होती त्यानं मोसंबीचा बाग लावला होता. मला आठवतं, या शेताच्या कोपऱ्यावर एक जुनं कवठाचं झाड होतं, उंचच उंच असं. कधीकधी पहाटे शेतावर गेलो की ते कवठाचं झाड आपली पिकलेली कवठं मला बक्षीस म्हणून द्यायचं. मला कोण आनंद व्हायचा. पण आता गेलो तर ते कवठाचं झाड कुठेच दिसलं नाही. शेताच्या एका बांधावर तिथल्या एका माणसानं एक झोपडीवजा घर बांधलं होतं. त्याला मी त्या कवठाच्या झाडाबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, मी हे शेत घेतलं तेव्हापासून मला कुठेही तुम्ही म्हणता तसं कवठाचं झाड दिसत नाही. आम्ही इथे 35 वर्षांपासून राहतो आहोत. मी मनात सरकलो, ते कवठाचं झाड काळाच्या ओघात नष्ट झालं असेल का, की ते कोणी तोडलं असेल, काहीच सांगता येत नाही. माणसांची जुनी पिढी जशी नष्ट होते तशीच झाडांची जुनी पिढी नष्ट होत असेल का. आजूबाजूला आणखी कोणाकोणाची शेतं होती. कुठे हिरवागार मका डोलत होता तर कुठं सूर्यफुलं दिमाखानं जागी होऊन सूर्याकडे एकटक बघत होती. एखाद्या आम्रवृक्षाचा मोहर वातावरण मंद सुगंधित करत होता. काही झाडांवर नुकत्याच आलेल्या छोट्या छोट्या कैऱ्या कुतूहलानं जगाचं निरीक्षण करताना वाऱ्यावर डोलत होत्या. तिथे असणाऱ्या मोसंबीच्या बागेत एक चक्कर मारून आलो. कुठून तरी मोगऱ्याचा सुगंध आल्यासा वाटला. पण बघतो तर मोगऱ्याची झाडं किंवा रोपं कुठंच दिसत नव्हती. त्या मोसंबीच्या झाडांना शुभ्र धवल फुलं आली होती. त्या फुलांचाच हा सुवास मला मोगऱ्याच्या सुगंधाची आठवण करून देत होता. निसर्गाचं वैभव अशा रीतीनं बहरून फुलून आलं होतं. आभाळ माया आणि धरित्रीची माया एकत्र आली की असा कुबेराचा खजिना तयार होतो. रंग रूप गंधाची लयलूट होते. तुमच्यासाठी तो खुला असतो. पाहिजे तेवढा लुटा, त्याचा आनंद घ्या. माझ्याबरोबरचे पाहुणे शेतीचा बदललेला भाव विचारण्यात मग्न होते आणि मी निसर्गाचं बदललेलं रूप निहाळण्यात. त्या शेताच्या पुढे आमचं आणखी एक शेत होतं. त्या शेताच्या प्रवेशद्वाराजवळ एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं. त्या झाडाच्या 30-40 फूट पुढे एक विहीर होती. या विहिरीला बारमाही पाणी असायचं. तिला तळाशी जिवंत झरे होते. उन्हाळ्यात पाणी जरा कमी व्हायचं पण पावसाळ्यात हीच विहीर पाण्यानं गच्च भरून जायची. अगदी हातानं बादली बुडवून पाणी घेता येईल इतकं पाणी तिला असायचं. पण मी तिथे पोहोचलो तेव्हा तिथे ना ती विहीर आढळली ना ते चिंचेचं झाड. ती शेतीसुद्धा दुसऱ्या कोणीतरी विकत घेतली होती. मी त्या माणसाला भेटलो, त्याला ओळख सांगितली. त्याला म्हटलं, अहो एकेकाळी ही आमची शेती होती. इथे या त्या जवळच तिथे त्या कोपऱ्यावर एक चिंचेचं झाड होतं हो आणि एक छानशी विहीर होती त्याच्याजवळ. पण त्या माणसालाही चिंचेचं झाड आठवेना. बघा काळ सगळ्या खुणा कशा पुसून टाकतो. त्या विहिरीच्या जागी मात्र एक प्रचंड मोठी विहीर बांधून काढलेली आढळली. तिच्यावर आता पाण्यासाठीची इलेक्ट्रिकची मोटर बसवलेली होती. पूर्वी याच ठिकाणी असलेल्या विहिरीवर आमची मोट चालायची. ढवळ्या पवळ्याची जोडी मोट ओढायची. पाणी खळाळत बांधातून पिकाकडे धावत जायचं. मोटेच्या चाकाचा कुई कुई असा आवाज यायचा. साधी माणसं या चित्रपटातल्या माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं या गीताची आठवण यावी
तसं ते दृश्य असायचं, पण काळाच्या ओघात सगळंच बदललं. मग गावात गेलो. दक्षिणेकडून गावात प्रवेश करताना डाव्या बाजूला कोपऱ्यात आमची शाळा होती. एकेकाळी सुंदर कौलारू असणारी ही शाळा आज तिचं रंगरूप बदललेलं दिसत होतं. तिच्या आजूबाजूला दोन तीन छोट्या खोल्या निर्माण केलेल्या होत्या. याच शाळेनं मला लहानपणी घडवलं होतं. तिथंच बसून सुरुवातीचे धडे मी गिरवले होते. बालमित्रांना गोष्टी सांगितल्या होत्या, त्यांच्याबरोबर खेळलो होतो, भांडलो होतो. सगळ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. जिथं आमचं घर होतं ती जागा आता उघडी बोडकी पडली होती. एकेकाळी इथंच बालपण गेलं होतं. खूप साऱ्या आठवणी त्या जागेशी निगडीत होत्या, पण आता त्या जागेची झालेली अशी अवस्था पाहवत नव्हती. पुढे मागे प्रशस्त अंगण, दोन दारं, लाकडी छत असलेलं मातीचं ते प्रसन्न घर खऱ्या अर्थानं मातीला मिळालं होतं. त्याची अवस्था बघवत नव्हती. गावाच्या बाहेरच्या वेशीजवळ मारुतीचं एक मंदिर होतं. मंदिराभोवती एक उंच असा पार होता. त्या मंदिराच्या बाहेर एक मोठं पिंपळाचं झाड होतं. गावकऱ्यांनी मंदिर मात्र आता नवीन बांधलं होतं. उघडा पार जाऊन आता बंदिस्त आवार निर्माण झालं होतं. आणि मंदिराच्या बाहेर असणारा तो प्राचीन पिंपळ वृक्ष तो देखील आता नव्हता. गावकऱ्यांनी त्याच्या जागी पिंपळाचं एक नवीन कलम केलेलं झाड लावलं होतं. ते झाड जणू मला सांगत होतं की अरे, असं वाईट वाटून घेऊ नकोस. बदल हा जगाचा स्थायी भाव आहे. या जगात नित्य नूतन अशी एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे बदल. तेव्हा असा निराश होऊ नकोस. जुनं जाऊन त्या जागी नवीन येणारच. त्या पिंपळाच्या झाडावर आलेली हिरवी सोनेरी कोवळी पोपटी पानं वाऱ्यावर सळसळत होती, मला आश्वस्त करत होती. दूरवर कुठेतरी रेडिओवर किशोर कुमारचं गाणं ऐकू येत होतं. ये जीवन है इस जीवन का यही है रंगरूप. तर मंडळी, अशा या आठवणी आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.